FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण सेहल ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 9 श्रावण, शक्य 1948 अर्थात 31 जुलै 2026. श्रोते हो, सकाळचे 5:58 होत आहेत. आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं.

100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6 वाजले आहेत. आता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत.

श्रोते हो, आताच आपण अनुपमा भोजराज यांच्या सुरातात सुनंदा पाटील यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं विलास पुजारी यांनी.

श्रोतेहो, आत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या सुरात संत तुकाराम महाराजांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं कमलाकर भागवत यांनी. आता ऐकूयात अजित कडकडे यांच्या सुरात प्रवीण दवणे यांची शब्दरचना. संगीत नंदू होनप यांचं.

श्रोतेहो आपण वसंतराव देशपांडे आणि साथीदारांच्या सुरात कवी संजीव यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं राम किनकर यांनी. या भक्तिगीतासोबतच आजचा प्रवास आपण इथे थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो सकाळचे 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊया कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो सुरुवातीला जाणून घेऊया आज प्रसारित होणारे कार्यक्रम, म्हणजेच 31 जुलै 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी 6:40 विचारपुष्प अंतर्गत लेखक मुंशी प्रेमचंद यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष चिंतन ऐकू शकाल. लेखन चंद्रकांत पालवे यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. सकाळी 6:55 दिन विशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 8:40 हिंदी फिल्म संगीत आपणास ऐकता येईल. श्रोत्या सकाळी 10:00 विविध अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम प्रसारित होईल. यात नेत्रांचे आजार, त्यावरील उपचार पद्धती आणि नेत्रदान या विषयावर नेत्रतज्ञ डॉक्टर दीपक पवार यांच्याशी आशिष कावंडे यांनी केलेल्या बातचीतीचा पुनर्प्रसारण ऐकू शकाल. सादर करते आहेत आशिष गावंडे. सकाळी 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम प्रसारित होईल. त्यानंतर सकाळी 11:00 स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित केला जाईल. संवादक समीदा खाकरे आणि सादर करते आहेत आशिष गावंडे. श्रोतेहो दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. रात्री 8:30 संसद समीक्षा आपण ऐकू शकाल. तर रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनी मुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून ऐकता येईल. श्रोतेहो दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते 31 जुलै 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोतेहो आता जाणून घेऊया 1 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी 5:53 सांकेतिक धुने आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. 5:55 वंदे मातरम प्रारंभिक उद्घोषणा आणि मंगलध्वनी आपण ऐकू शकाल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपणास घेता येईल. तर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेता येईल. सकाळी 6:40 विचारपुष्प अंतर्गत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी 7:40 मिश्र संगीताचा आनंद आपणास घेता येईल.

0: तर सकाळी ठीक 8:40 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. लोकमान्यांना उमगलेली गीता सादर करते प्रवीण चिपळूणकर हे, तर निर्मिती आहे कोल्हापूर केंद्राची. श्रोत्या सकाळी ठीक 10:00 विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम प्रसारित होईल. संकलन आणि निर्मिती स्नेहल ठाकरे यांची, तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी ठीक 10:30 गीतगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर सकाळी ठीक 11:00 गीतगुंजन अंतर्गत स्मृती गंधमध्ये अभिनेता अभिनेत्री संगीतकार निर्माता दिग्दर्शक यांच्या माहिती आणि गीतांवर आधारित कार्यक्रम ऐकता येईल. सकाळी ठीक 11:40 अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त समन्वित रूपक शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज सादर करते आहेत विजय कुमार भुयार. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. श्रोतेह दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर सायंकाळी ठीक 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपणास ऐकता येईल. रात्री ठीक 8:30 इस सप्ताह संसद में हे आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जाईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर हे होते 1 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत विचार पुष्प. यात ऐकूयात लेखक मुंशी प्रेमचंद यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन. लेखन चंद्रकांत पालवे यांचं, वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे.
1: प्रेमचंद यांचं व्यक्तिमत्व अथांग पाण्यासारखं निर्मळ होत. ही निर्मळता त्यांच्या बाल्यावस्थेपासूनच प्रतीत होत होती. 31 जुलै 1880 बनारस जवळ लाम्ही नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला. श्रीवास्तव घराणं साहित्यिक म्हणून प्रसिद्ध होतं. प्रेमचंदचे वडील मुन्शी म्हणजे बाबू होते. स्वाभाविकच मुस्लिम संस्कृतीची छाप त्यांच्या कुटुंबावर पडली होती. त्यामुळं हिंदू मुस्लिम सांस्कृतिक मिलाफाचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून या कुटुंबाचा लौकिक होता. प्रेमचंद यांचं जीवन गरिबीत गेलेलं होतं. हे एकत्र कुटुंब होतं. हे कुटुंब म्हणजे प्रेमचंदजींचा आदर्श. त्यामुळं त्यांच्या लेखनातही एकत्र कुटुंब पद्धतीचं चित्रण केलं गेलं आहे. प्रेमचंदच्या गोदान या बहुचर्चित कादंबरीत एकत्रित कुटुंबाची वाताहत करणारी शोकांतिका चित्रित झालेली आहे. प्रेमचंद 8 वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी एकांतात राहण्याची सवय करून घेतली. त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. परिणामी छोट्या प्रेमचंदचं कोवळं मन आईचं पारखं झालेलं प्रेम नव्यानं अनुभवू लागलं. आपल्या लिखाणात त्यांनी आदर्श मातृप्रेमाचं चित्रण केलंय. प्रेमचंद 15 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी प्रेमचंदचा बालविवाह झाला होता. त्यामुळं एकीकडं दुःख दारिद्र्य तर दुसरीकडं जबाबदाऱ्यांची जाणीव. 1904 प्रेमचंदने मॅट्रिकची परीक्षा पास केली. अत्यंत दारिद्र्यात त्यांना 18 रुपये महिना पगारावर शिक्षकाची नोकरी करावी लागली. अत्यंत कठोर परिस्थितीत त्यांचं कथा कादंबरी लिहिणं चालूच होतं. हुंड्याच्या प्रथेविरुद्ध त्यांनी लेखनातून बंडच पुकारलं. 1920 महात्मा गांधी गोरखपूर इथं आले. संपूर्ण देशात तेव्हा असहकार चळवळीला जोर चढला होता. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी गांधीजी संपूर्ण देशभर फिरले. प्रेमचंद आणि त्यांची दुसरी पत्नी शिवराणी देवी यांनी त्यांचं भाषण ऐकलं. घरी आल्यावर प्रेमचंद यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्या पत्नीनेही त्यास संमती देऊन राष्ट्रीय चळवळीस मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यावर प्रेमचंद पत्नीस म्हणाले, मी आता कोणतीही नोकरी करणार नाही, चरखा तयार करून विकण्याचा मी विचार करतो. त्यातून येणाऱ्या मिळकतीतून आपण मीठ भाकर खाऊन आनंदी राहू. नोकरी सोडल्यानंतर प्रेमचंद आपल्या गावी आले. त्यात महावीर प्रसाद पोद्दार यांच्या मदतीनं चरखा संघ नावाची संस्था काढली. त्यावेळी ते लेखक म्हणूनच वावरत होते. 1924 माधुरी मासिकाचे ते संपादक झाले. याशिवाय 1930 हंस नावाचं

या व्यवसायात त्यांना खूप तोटा आला. आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कुठल्याच अडथळ्यांची आणि अडचणींची पर्वा केली नाही. 1934 साली त्यांनी अजंठा सिनेटोन या कंपनीशी करार करून सिनेजगतात पदार्पण केलं. 2-3 चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. परंतु सिनेनिर्मात्यांच्या दृष्टिकोनामुळं सिने उद्योगाबद्दल त्यांना घृणा उत्पन्न झाली. उर्दू शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षणातील अनास्थेविषयी लिहिलं. प्रेमचंद यांचं जीवन संघर्षमय होतं. त्यांच्या पुस्तकांपासून मृत्यूपर्यंत हजारो रुपयांची मिळकत झाली, पण ते जिवंत असताना मात्र पायात जोडे घेण्या इतकेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. आर्थिक विवंचना आणि प्रकृती अस्वास्थ्य या दोन गोष्टींनी त्यांना जन्मभर जखडून ठेवलं. आधुनिक भारताच्या लेखकांमध्ये प्रेमचंद यांची गणना प्रथम दर्जाच्या लेखकांमध्ये केली जाते. प्रेमचंद मध्यमवर्गीय खेडूत होते. सामान्य लोकांशी ते एकरूप झाले. त्यामुळंच ते जीवनाचं सार्वभौम चित्र आपल्या कादंबऱ्यात चित्रित करण्यात यशस्वी झाले. प्रेमचंद यांचे विचार त्यांच्या कथा कादंबऱ्यांतून प्रतिबिंबित झाले आहेत. साहित्यावर चर्चा करताना ते म्हणत, धन आणि संपत्तीची इच्छा करणाऱ्यांना साहित्यात स्थान नाही. साहित्य आणि देश यासाठी काहीही करण्याची माझी इच्छा आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे ठीक 6:45 झाले आहेत. आता आरोग्य धनसंपदा आणि सकाळी ठीक 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: असं म्हटलं जातं की मीठ कमी पडलं शरीरामध्ये तर बाबा सोडियम कमी येतं, मग कधी कधी पिंढऱ्यांमध्ये मसल्सना क्रॅम्प येतात, आणि अलीकडे तर मिठामध्ये आयोडीन वगैरे पण ऍड केलं जातं. तर आपण म्हणताय की नैसर्गिक जेव्हा आपण खाणार आहोत तर तिथे मीठ नाही पाहिजे, मग हे कसं बॅलन्स करायचं आणि मुलांना आहार देताना मग कशी काळजी घेतली जायला पाहिजे?
2: टेस्ट पुरतं मीठ घेणं याच्यामध्ये काय फारसं गैर नाही, पण आपण त्या टेस्टच्या आहारी जाऊन अति टेस्टी बनवतो, मग त्यावेळा ते हे प्रश्न होतात आणि मग मीठ थोडं जादा गाठलं जातं आणि मग आपल्याला त्यात अजून टेस्टी मग अशी सवय लागते आपल्या मेंदूला की आहे त्यात, आपण मग समाधानापेक्षा जरा चटपटी वाटली मग ते त्याच्यापेक्षा कमी टेस्ट असली की पुढच्या वेळी खाऊच नाही वाटणार, कारण ही एक नैसर्गिक टेंडन्सी आहे, सवय आहे आपल्या मेंदूची की जरा चांगलं खाल्लं की त्याच्या पुढचं चांगलं खावास. तर त्यामुळं त्या सवयीला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि थोडंसं मीठ घेणं याच्यामध्ये काही गैर नाही, पण अति घ्यायला लागलं तर मात्र मग त्याचे परिणाम होतात. आणि ज्या वेळेला असं काय होईल त्यावेळेला थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर किंवा असं काहीतरी घेऊन आपण ते हे करू शकतो, नाही असं नाही. पण आपण भारतीय मॅडम मीठाचं प्रमाण खूपच घेतो, कारण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गानं त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलंच असतं, सोडियम पोटॅशियम सगळ्या गोष्टी असतातच, पण जसं आहे तसं आपण निसर्गातलं फारसं घेत नसल्यामुळे हे प्रश्न थोडेसे निर्माण झालेत. थोडेसे आपल्या या जमिनीमधील हे सगळं प्रदूषणचे प्रकार आले, त्यामध्ये आता काही फळांमध्ये पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी आता कमी अधिक व्हायला लागलेत, ती थोडीशी कारणं असू शकतील. पण आपण भारतीय मुळातच आपण आपला देश हा हायपर टेन्शन म्हणजे बीपीचा खूपच याला कारण मुळात आपलं खाणं हे पण त्यामध्ये थोडंसं आहे, इतर गोष्टी बरोबरच खाण्यामध्ये आपण मीठ खूप आहारामध्ये घेतो, ताटाला लावतो, परत ते साईडनं काहीतरी त्याला टेस्ट येण्यासाठी खूप मीठ असलेलं लोणचं घेतो, त्याचप्रमाणे आणखी कुरडया वगैरे घेतो, म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-3 पटीनं आपण दररोज घेत असतो. आणि कदाचित हेही एक मोठं कारण आहे आपला देश हा हायपर टेन्शन मध्ये जवळजवळ अगदी पहिल्या काही देशामध्ये येतो. नैसर्गिक भूक लागल्यानंतर नैसर्गिक पदार्थ,

0: आणि व्यवस्थित नेहमीचं खाणं या गोष्टी नसल्यामुळं आता तर काही ठिकाणी अगदी मी म्हणत नाही, काही वेळेला प्रश्न असतील, काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही लाईफस्टाईल आली झालेली आहे की वेळ मिळत नाही स्वयंपाकाला वगैरे, मग काहीतरी चटपटी रेडीमेड बनवलं जातं, रेडीमेड दिलं जातं. मग रेडीमेडचे काही त्याची त्याची ओन प्रॉब्लेम आहेत. रेडीमेडमध्ये टेस्टला ज्यादा महत्त्व दिलं जातं, दिसण्याला ज्यादा महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामधल्या कंटेंटला त्या प्रमाणात एवढं महत्त्व दिलं जात नाही आणि मग त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामधल्या केमिकलचा परिणाम, काही त्याच्यामधले ह्या गुणधर्मांचा असा परिणाम होतो की परत लगेच भूक लागणं, लगेच ती खावंसं वाटणं, अशा गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याशा अंतर्भूत आहेत.
1: भावनिक गोष्टींचा काही परिणाम याच्यावरती असू शकतो का?
0: आहे, थोडासा आहे, नाही असं नाही आहे. काही जणांना ते सायकोलॉजिकल सारखं क्रॅव्हिंग होणं, सारखी वरीज असतील तर सारखी भूक लागणं, काहीतरी खावंसं वाटणं, थोडासा आहे त्याच्यामध्ये परिणाम, नक्कीच आहे.
1: आणि या सगळ्यासाठी काळजी काय घेणं आवश्यक आहे?
0: काळजी हे सगळं म्हणजे जेवढं घरचं वातावरण मुलांना जेवढं नैसर्गिक चांगलं आनंदी ठेवणं आणि त्यांच्या बरोबर आपणही जेवढं काही चांगलं नैसर्गिक आपल्याला जे योग्य आहे तेच खाणं आणि आपली जीवनशैली तशीच ठेवणं की जी मुलंही बघतात की आपण काय खातो आपण काय करतो आणि त्याप्रमाणे ती फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नुसतं आपणच नाही तर कळत न कळत सर्व शाळेतल्या मुलांनी, सर्व समाजाने हे थोडंसं जर सार्वजनिक जे झालं तर जरा अधिक बरं असतं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय आहे, किती आवश्यक आहे याविषयी आपण बोलत होतो, तर अधिक याविषयी आणखी काय सांगाल?
2: जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण असं म्हणतात ना की आपण आपल्या मालकीचा निसर्ग नाहीये, पृथ्वी आपल्या मालकीची नाहीये, आपल्या मालकीचं काहीच नाहीये. हे आपल्याला मिळालेलं आहे, आपण फक्त ट्रस्टी आहोत त्याची. ते सांभाळायचं आहे चांगलं, जमलं तर चांगलं करायचंय आणि पुढच्या पिढ्यांची हातात द्यायचं, एवढीच आपली जबाबदारी. अत्यंत माफक, आपण ओरबडायचंय पुढचे जाऊन देत आपल्याला काय करायचं असं म्हणणं हे चुकीचं आहे. मग मानव नाही आपण. एकही जगातला प्राणी हा साठा करत नाही.
1: बरोबर.
2: फक्त साठा करणार एकच प्राणी आहे, तो मानव आहे. जी विकास करतो त्यासाठी आपण रस्ते बांधतो, बिल्डिंग बांधतो. जो आपलं जे मॉडेल आहे नवीन, ते मोठे रस्ते, मोठी घरं, गाड्या, म्हणजे जिथं मॅक्झिमम इंधन वापरलं जातं तिथं. आणि आता आपण इंधनासाठी असलेली जागतिक लढाई बघतोय.
1: खरं.
2: आणि विघ्न किती आणतोय, किती विध्वंस करतोय आपण.
1: आपल्या हाताने आपण हे सगळं करतोय खरं तर.
2: पण
1: ह्या समस्यांना ह्या आपल्याला
2: दिलंच पाहिजे,
1: दिलं पाहिजे आणि आता आपण देत आहोत खरं
2: तर. त्यामुळे हे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं आहे. आणि ते फक्त रोजच्या जीवनात आपण जीवन पद्धतीत त्रास न होता
1: आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल केले तर हे सहज शक्य आहे म्हणायला हरकत नाही.
2: आजचं यावचं स्लोगन आहे ते जास्त महत्वाचं वाटतंय की आपण आदर्श जे निर्माण करायचे आहेत ते स्वतःसाठी नाही.
1: बरोबर.
2: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
1: आहोत.
2: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, होय ना. ते आपण खरं म्हणजे उतराई झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उतराई पाहिजे लोकांचा,
1: कृतज्ञ
2: असलं पाहिजे, होय ना. आणि सगळ्यांनी तसा विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे, मी कुठल्याही देवाला वगैरे हे करत नाही. कारण मी काय म्हणतो, देव आहे तर आपण निसर्गच देव आहे.
1: अगदी.
2: आपलं अस्तित्व त्याच्यावर आहे.
1: पंचमहाभूत तुम्ही आता म्हणला तसं, हवा, पाणी, जमीन, पर्वत, नद्या, निसर्ग,
2: हेच आहे. आणि हे जर आपण
1: ह्याचं
2: आपण तुच्छतेनं ते बघत असेल, तोडून टाकत असेल, नाश करत असेल, घाण करत असेल, तर मग देवाला जर खरोखर देव असेल तर तो हसणार काय बाबा, हा करंट आहे. हे जर घेतलं तर तुम्हाला सारखं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही इथं बसलो, इथं पण आसपास माझ्याकडे देव बघतोय, मला व्यवस्थित वागलं, देवळात व्यवस्थित वागलं पाहिजे असं नाही. माझं जीवन हे पहिल्यापासून प्रत्येक वेळी तसंच असलं.

0: आतून बाहेरून ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे झालं की खूप परिस्थिती बदलेल. आणि दुर्दैवानं काय होतंय की पर्यावरणा वाईटचा परिणाम असा झाला, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे या इंडस्ट्रीयल या रिव्होल्युशनमुळे. आता नोकऱ्या बाहेर, मुलं बाहेर, नातवंडे तिसरीकडे, आजोबा आज्या इथं बावड्या बघत बसले आहेत, त्या वेगळ्या जनरेशन मध्ये आल्या आहेत. ह्या जनरेशन गॅप ह्या इंडस्ट्रीयल याच्यामुळे फार प्रचंड वाढलेले आहे.
1: म्हणजे आपण विकास साधतोय पण कुठं आणि कुठल्या,
0: हा विकास आहे, हा क्वेश्चन मार्क, हा विकास आहे का पहिला,
1: कुठल्या पातळीवरचा आहे की जिथं माणसाला पारखा होतोय
0: आणि कुणासाठी आहे,
1: कुणासाठी आहे. तर खरंच आपण
0: तो विकास काढण्यासाठी एवढं सगळं करायचं का, आणि लोकां एवढ्या लोकांना मग खाली. आपण खरं तर या शहाण झालं पाहिजे ज्या अपेक्षा होती एवढं तंत्रज्ञानानं.
1: बरोबर. त्यामुळं ह्या दृष्टीनं विचार करणं, ह्या आव्हानांना आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ, आज आपल्या समोर समस्या काय आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात कोणते बदल केले पाहिजेत, या दृष्टीनं प्रयत्न करणं. निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि त्या दृष्टीनं निसर्ग वाचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.
0: हे कृतीतून व्यक्त करायचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांत रुजवायचा प्रयत्न करायचा, मुलांच्या मुलींच्या शाळेत आसपास जिथे जमेल तिथं.
1: हे आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
4: FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आताच आपण आरोग्य संपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत.

श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी सन 1498 मध्ये पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनाथ बेटीचा शोध लावणारे युरोपीय पहिले ठरलेत. सन 1657 मध्ये मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला आजच्याच दिवशी जिंकला होता. सन 1658 मध्ये औरंगजेब मुघल सम्राट आजच्याच दिवशी बनलेत. सन 1856 मध्ये न्यूझीलँडची राजधानी ख्राईस्ट चर्चची स्थापना आजच्याच दिवशी झाली. सन 1937 मध्ये के नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहा हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनव्हा टॉकीज मध्ये आजच्याच दिवशी प्रदर्शित झाला होता. सन 1954 मध्ये इटालियन गिर्यारोहकांनी K2 हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले होते. सन 1956 मध्ये कसोटी सामन्यातील एका डावात सर्व 10 गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला होता. सन 1964 मध्ये रेजको 7 अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ट छायाचित्र हे आजच्याच दिवशी काढले होते. सन 1992 मध्ये सतारवादक पंडित रविशंकर यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आजच्याच दिवशी प्रदान करण्यात आला होता. सन 2001 मध्ये दिग्दर्शक डॉक्टर जप्पार पटेल यांना राजश्री शाहू महाराज समता पुरस्कार आजच्याच दिवशी प्रदान करण्यात आला. सन 1872 मध्ये संत साहित्याचे अभ्यासक चरित्रकार लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचा जन्म झाला. सन 1880 मध्ये हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म झाला. सन 1886 रोजी अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेंक किनबे यांचा जन्म झाला. सन 1902 मध्ये व्यंगचित्रकार आणि लेखक केशवा तथा के शंकर पिल्ले यांचा जन्म झाला. संस्कृत पंडित

डॉक्टर श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म झाला. सन 1919 रोजी भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म झाला. सन 1805 मध्ये भारतीय सैनिक धीराम चिन्नमलाई यांचं आजच्याच दिवशी निधन झालं. सन 1865 मध्ये आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचं निधन झालं. सन 1980 रोजी पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचं आजच्याच दिवशी निधन झालं. सन 2014 रोजी भारतीय पत्रकार लेखक नभरून भट्टाचार्य यांचं निधन झालं. सुविचार, नम्रता आणि सद्गुणांनी जीवन अधिक सुंदर होते. तर श्रोते हो, हे होते आजचे ठळक दिनविशेष. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर. सकाळचे 7 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी. तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोते हो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
4: आजच संपर्क करा।

0: काय शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची शमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त करा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला।
2: गाव आणि शेती मातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर।

हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. सकाळचे 7:07 झाली आहेत. आता थोड्याच वेळात ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
1: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
0: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
1: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
0: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहे.
1: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.
0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
2: वैयक्तिक

0: स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
0: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
1: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. किती ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
2: पाणी का डोळ्यात येते?
1: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच

0: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
1: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हात न्याय नको।
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी। विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ। पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधीची मंत्री उदय सामंत यांची घोषणा। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। राज्यात खरीपाच्या पेरणीला वेग, आतापर्यंत 82% क्षेत्रावर पेरण्या। आणि राज्याच्या अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयकाला काल संसदेनं मंजुरी दिली। लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं। राज्यसभेतही काल या विधेयकाला मंजुरी देण्यात आली। केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काल राज्यसभेत हे विधेयक मांडलं। देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंग यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं। राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात केली। सरकारनं यामध्ये केवळ वरकरणी बदल केल्याची टीका करत यातील प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याच्या दृष्टीनं फारशा प्रभावी नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपर फुटी सारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तत्वे असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। त्यांनी काल समाज माध्यमावरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला। विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हितांचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। लोकसभेत काल वंदे मातरम संदर्भातलं राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंध विधेयक संमत करण्यात आलं। राज्यसभेनं परवा मंजूर केलेलं हे विधेयक मंत्री नित्यानंद राय यांनी सभागृहात मांडलं। द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी या विधेयकाच्या विरोधात तर भाजप खासदार संबित पात्रा यांनी विधेयकाच्या बाजूनं आपलं मत मांडलं। त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येत असून आज रात्री इथे पुण्यात दाखल होतील। त्यानंतर उद्या 1 ऑगस्टला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। अमित शाह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादनही करणार आहेत। आजच्या जगात यशासाठी तांत्रिक ज्ञानाबरोबरच नैतिक मूल्य देखील तितकीच महत्वाची असल्याचं प्रतिपादन

0: राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 22व्या पदवी प्रदान समारंभात ते काल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्राध्यापक डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांना मानद डीएससी आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना मानद डिलीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग्स फ्री महाराष्ट्र आणि ड्रग्स फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग्स फ्री मुंबई अभियानाचा आरंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला आहे. तसंच यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. या व्यतिरिक्त परदेशात होणारी संमेलनं, विद्यार्थी साहित्य संमेलनं या सर्वांसाठी मिळून एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. साहित्य परिषदेची वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी मसापकडे सोपवला. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: मला असं वाटतं की 100वं मराठी साहित्य संमेलन हा 100% इव्हेंट होऊ नये, त्याबद्दल मी देखील सहमत आहे. 100 वर्ष या मराठी माणसाने मराठी साहित्य संमेलन केलं हे जगातलं एक अद्भुत धाडस आहे. 3 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनाला आम्ही जे 2 कोटी रुपये द्यायचे त्याने 3 कोटी रुपये द्यायला सुरुवात केली. आणि ते दिल्लीच्या तख्तावर असलेलं साहित्य संमेलन होतं. त्याच्या नंतरचं साहित्य संमेलन जे झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाचं पावन झालेल्या सातारा भूमीमध्ये झालं, तिथे देखील आम्ही 3 कोटी रुपये दिले. आणि राजेश पांड्यांचा आता समर्थ युवा प्रतिष्ठान आणि तुमची साहित्य परिषद 100वा साहित्य संमेलन करतोय म्हणून आम्ही त्याच्यामध्ये 2 कोटी रुपयाची भर टाकली आहे. 5 कोटी रुपये त्या साहित्य संमेलनाला.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे जिल्ह्यात जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील पाऊस आणि खरीप पेरणीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: जुलै महिन्यात पश्चिम घाट परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरण साठ्यात मोठी वाढ झाली. महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरी 309 मिलीमीटरच्या तुलनेत तब्बल 500 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. 57 वर्षानंतर जुलै महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. पिण्याचे पाणी, सिंचन आणि शेतीसाठी आवश्यक असलेला ओलावा उपलब्ध झाल्याने खरीप पेरणीला मोठा वेग मिळाला. जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यातील जवळपास 90-95% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण सुमारे 2,02,000 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पूर्व भागातील इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर तालुक्यांमध्ये ज्वारी, बाजरी, मका, तूर आणि सोयाबीनची पेरणी समाधानकारक झाली आहे. तर मावळ, मुळशी, भोर, वेल्ले, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या पश्चिम व घाटमाथा भागात भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. धरणातील वाढलेला पाणी साठा आगामी रब्बी हंगामासाठीही लाभदायक ठरणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू, पुणे.
0: राज्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरणीला वेग आला असून 27 जुलै अखेर ऊस वगळता 117.69 लाख हेक्टर म्हणजेच 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. उसासह एकंदर 119.36 लाख हेक्टर म्हणजेच 76% क्षेत्रावर पेरणी आणि लागवड पूर्ण झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. पीकनिहाय पेरणीमध्ये सोयाबीनचं प्रमाण सर्वाधिक असून त्यापाठोपाठ कापूस, मका आणि तूर या पिकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94.15% पाऊस झाला आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारताच्या लवप्रीत सिंगनं 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यांना आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2000

0: 2013 मध्ये झाली होती. त्यांना आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळले आहेत. 2018 मध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्यांना कर्णधार पदाची धुराही सांभाळली होती. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून काल दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. भामरागड तालुक्यातील 700 नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जालना आणि नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. हवामान. राज्यात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधीची मंत्री उदय सामंत यांची घोषणा. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. राज्यात खरीपाच्या पेरणीला वेग, आतापर्यंत 82% क्षेत्रावर पेरण्या. आणि राज्याच्या अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचं पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.
1: फूल खिलते है, बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाती है.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: श्रोते हो आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38 क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38 श्रोते हो मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत तेव्हा श्रोते हो या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा
3: झाडाविना ढग गेले ढगाविना पाणी गेले पाण्याविना शेती गेली शेतीविना समृद्धी गेली समृद्धीविना सारे हवाल दिल झाले इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा श्रोते हो त्यासाठीच संदेश

0: पहा, झाडे लावा, झाडे जगवा।
1: श्रोतेहो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर, नाही दार, नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी या विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात, कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचे काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपा असतात, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याच्या आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 च्या नंतर येतात. आता 8 च्या नंतर सुद्धा आमच्या BLO ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलेलं आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचे BLO आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 वेळ तिथे आपण प्रयत्न करावे. 3 वेळ व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांचं नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी

0: सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो आपण, तीन वेळ तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेला आहे म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण एक महिना कुटुंबानी बाहेर गेले फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 ऑगस्टच्या नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म 6 नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
1: सर यामध्ये सुद्धा बीएलओ जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
0: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोक लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये. म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेले आहे. एक आहे की राज्यामध्ये असलेले सर्व बीएलओ कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेलं आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहे. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट आहे, आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे बीएलओ येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती, सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे, जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती बीएलओच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली. त्याप्रमाणे बीएलओ एक जहामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात, जेणेकरून ते मतदार आणि बीएलओच्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून बीएलओला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की बीएलओ 1,012 गणना पत्र भरून घ्यायच्या 1 महिन्यामध्ये.
1: मागील एसआर जे होत त्या एसआर मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
0: पुनरीक्षणाच्या 2 महत्वाचे काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असा आम्ही गृहित धरतो. त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपल्या नाव आहेत का तपासतो आणि आमच्या यंत्रणा मार्फत बीएलओनी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही, त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे. म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही, त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकता.
1: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी बीएलओ कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
0: 2 पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक तारीखला मी थांबू शकतो, बीएलओला विचारून ठेवा. आणि आमचं बीएलओ घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे, असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत, आपल्याला विनंती आहे ईसीआय नेटचा मोबाईल ऍप डाउनलोड करावे, त्यांच्यामध्ये बुक का कॉल विथ बीएलओ म्हणजे बीएलओ कडे कॉल बुक करावे असा एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठले बूथ मध्ये आहे एवढं माहिती टाकले, मतदार संघाचा नंबर, नाव आणि कुठले मतदार केंद्र मध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले बीएलओ असा ऍप मध्ये कळतात. तुम्ही बुक कॉल क्लिक केले, बीएलओ इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील, हे बुक करू शकतात, जेणेकरून आपल्या संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक कॉल केले नाही या काही विशेष बाब केलं नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील 2 शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहे.

0: आपल्याला सर्वांना विनंती आहे, आपण वीकडेज मध्ये कामावर असेल तर हे 2 दिवस किंवा आपण 6 दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत, आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
1: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
0: दोन्ही विषय आहेत, काही मतदार त्यांचं नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात,

0: कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे।
1: दोन्ही विषय आहेत, काही मतदार त्यांचे नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे। या मोहिमेमध्ये आपण कृपया आपल्या नाव दोन ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझे नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असं नोंद करायला बीएलओ ला सूचित करावे। आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो। परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेलं आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव दोन ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत, त्यासाठी निवडणूक आयोगाने दोन काम केलेलं आहे। डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून दोन ठिकाणी असणे, हे असा यादी बीएलओ ला उपलब्ध करून दिलेला आहे, बीएलओ तपासतील। परंतु त्यांच्यामध्ये दोन संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असा सत्य नाही, तपासल्यानंतर दोन अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे। या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक बीएलओ ना दिलेला आहे। तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह बीएलओ कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील दोन ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचे कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील, कृपया आपण कुठे राहता तिथे ठेवावे दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत। परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल।
0: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कोणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
1: दोन पद्धतीने सांगतो, नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात। आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहेत पण जुने नाव आहेत आपल्याला नाव बदलायचे आहेत, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे।
0: अच्छा,
1: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात, आपले नाव बदलले जुने नाव असं आहे नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले किंवा माझं वाईट चुकीचं लिहिलेलं आहे, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो। तुम्ही मतदार आहेत फक्त माहिती बदलायचं त्यासाठी आपण भरू शकतो। सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहेत, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमचं वाई कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक काय असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक आहे म्हणून एक यादी येतील, त्यांच्यामध्ये आपल्या नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचा काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे। म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे।
0: श्रोतेहो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे। अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील राजकीय पक्ष असतील या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर। मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी। तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार।

0: श्रोते हो आत्ताच आपण दिलखुलास अपराजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलत. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: लवकर करा यार, प्लीज लवकर करा.
2: आणखीन एखादी मॅच आहे का?
1: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन.
2: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना.
3: पण बँकिंग मध्ये नाही.
4: तसंही RBI म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी. जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर.
3: सिनियर सर्वात आधी. RBI म्हणते जाणकार बना, सतर्क राहा.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: श्रुती हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्य संगीत.

श्रोते, आताच आपण प्रभाकर कारेकर यांच्या सुरात व्ही एस गुर्जर यांची शब्दरचना ऐकली. या गीतासोबतच नाट्य संगीताचा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: ठीक 8:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 15 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेनं काल मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं. पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांना दंड आणि कारावासासह मालमत्ता जप्त करण्यासारख्या कठोर शिक्षांचा यात समावेश आहे. प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारनं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलद न्यायालयांची स्थापना करणं यात अनिवार्य करण्यात आलं आहे. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. चर्चेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकात वरवरचे बदल केल्याचं सांगून या प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार नसल्याचं सांगितलं. सरकारनं जंतर मंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत चौकशी करावी. गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही खरगे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, टीएमसीच्या सागरिका घोष, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य सदस्यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाज माध्यमांवरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. गेल्या अनेक दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारं पेपरफुटीच्या प्रश्नाचा सामना करत आहेत. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 काल संसदेनं मंजुरी दिली. राज्यसभेनं आधीच मंजूर केलेल्या या विधेयकाला लोकसभेत काल मंजुरी मिळाली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडलं. वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण

संरक्षण देण्याचा हा कायद्याचा उद्देश आहे. या गीताचा अवमान करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना राय यांनी हा कायदा केवळ कायदेशीर सुधारणा नसून भारताचा सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय ओळख आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात दाखल होतील. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या

शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात दाखल होतील. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक झाली. या विषयावरील समितीची ही चौथी बैठक होती. बैठकीला संबोधित करताना नागरिकांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या उपाययोजनांनी जलद अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रदेशातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी एकीकृत समन्वित यंत्रणा उभारण्याचं आवाहन मोदींनी केलं. जहाजावरील खलाशी त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर माहिती देणं, आपत्कालीन मदत आणि समुपदेशन पुरवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी मंत्रिमंडळ सचिवांनी समितीला दिली. सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी पश्चिम आशियातल्या महत्वाच्या जलमार्गांवरून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या संरक्षणासाठी एक सागरी संरक्षण आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीबाबत रियाद इथं बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. सागरी सुरक्षा बळकट करणं, नौकानयनाचं स्वातंत्र्य जपणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग तसंच ऊर्जा पुरवठा मार्गांचं रक्षण करणं हा या आघाडीचा उद्देश असेल असं या आघाडीनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काल नवी दिल्लीत आशिया पॅसिफिक मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनची एक सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे देशातील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, नवोन्मेष आणि दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल असं रासायनिक आणि खत मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. फार्मास्युटिकल विभागातील सचिव मनोज जोशी आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ एम श्रीनिवास यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात या आठवड्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नागरिकांवर केलेल्या क्रूर कारवाईनंतरही आंदोलनं सुरूच आहेत. या कारवाईत 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रावळकोट आणि मीरपूर इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला आंदोलकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध थेट गोळीबार आणि अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करत जम्मू काश्मीर जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीनं संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि लोकशाहीवादी सरकारांना यात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात काल कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 18 खाण कामगारांचा मृत्यू झाला असून 24 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मिथेन वायू साठल्यानं हा स्फोट झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अडकलेल्या सर्व खाण कामगारांचा शोध लागेपर्यंत बचाव कार्य सुरू राहणार असल्याचं खाण निरीक्षकांनी म्हटलं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारतीय भारोत्तोलन पटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अझरबैजानमधल्या बाकू इथं काल झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारतीय कुस्तीपटू निकिता सहरावतनं रौप्य पदक पटकावलं तर कामना बाबल आणि गरिमा यांनी कांस्य पदकं जिंकली. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून याविषयीची माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्तीची ही योग्य वेळ असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 2013 कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून रहाणेनं देशासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. हवामान.
भारतीय हवामान विभागानं

0: मध्य महाराष्ट्र गुजरात मध्ये काही ठिकाणी आज अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवसात दिल्ली हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महानदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं ओडिशातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी हिराकूड धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसंच नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे 5 जिल्ह्यांना पुराचा संभाव्य इशारा देण्यात आला आहे. बचाव आणि मदत कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्राची आपत्ती बचाव दलं तैनात करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी फिल्म संगीत. श्रोतेहो आता आपण ऐकूयात के आणि सुनिधी चौहान यांच्या युगसुरात हमरास या चित्रपटातील गीत. सुधाकर शर्मा यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं आहे हिमेश रेशमिया यांनी.

श्रोतेहो, आत्ताच आपण अक्सर या चित्रपटातील गीत ऐकलं. हेमेश रेशमी आणि यांच्या सुरात समीर अंजान यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं हेमेश रेशमिया यांनी. श्रोतेहो, आता आपण ऐकूयात अजनबी या चित्रपटातील गीत उदित नारायण आणि सोनू निगम यांच्या सुरात, सोबत अलका याज्ञिक आणि सुनिधी चौहान. रचना समीर अंजान यांची, तर संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

श्रोतेहो आत्ताच आपण उदित नारायण, सोनू निगम, अलका, सुनिधी चौहान यांच्या सुरात अजनबी या चित्रपटातील गीत ऐकलं. समीर अंजान यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी. या गीतासोबतच हिंदी फिल्म संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:59 आणि 58 सेकंद झाली आहेत.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: FMN 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: एफ एम बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AI या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
3: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर. आता आम्ही प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत कार्यक्रम आरोग्य संवाद.
4: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
3: श्रोतेहो विविधांतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात ऐकूयात नेत्रांचे आजार त्यावरील उपचार पद्धती आणि नेत्रदान या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक पवार यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
5: श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो दैनंदिन जीवनात सर्वात महत्वाची देणगी म्हणजे आपली दृष्टी. आजच्या स्क्रीनयुक्त जीवनशैलीत लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठांपर्यंत नेत्रविकार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. या कार्यक्रमात आपण नेत्रांचे आजार त्यांची लक्षणे त्यावरील आधुनिक उपचार दैनंदिन काळजी आणि महत्वाचा विषय म्हणजे नेत्रदान याविषयी आज आपण नेत्रतज्ज्ञ डॉक्टर दीपक पवार यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर हे नेत्रतज्ज्ञ म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे कार्यरत आहेत. सर स्टुडिओ मध्ये आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार.
6: धन्यवाद.
5: जसं आता आपण प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आज आपण डोळ्यांविषयी जाणून घेणार आहोत आणि सर्वात प्रथम आपण लहान मुलांची डोळ्यांविषयीच्या आजाराविषयी बोलूया. तर आजच्या काळात लहान मुलांमध्ये कोणते नेत्रविकार सर्वाधिक आढळून येत आहेत?
6: साधारणतः आता आपण बघितलं तर एकदम नवजात शिशू जे असतात त्यांच्यामध्ये जन्मजात मोतीबिंदू असेल, रेटिनोब्लास्टमा असेल किंवा तेरळेपणा हे प्रामुख्याने आजार आढळतात.
5: आणि
6: पुढील वयोगट म्हणजे किशोरवयीन मुलं असतील किंवा जे शाळेत जातात अशी मुलं असतील यांच्यामध्ये प्रामुख्याने रिफ्रॅक्टिव्ह एरर, त्याच्यानंतर स्क्विंट, स्क्विंट म्हणजे तेरळेपणा किंवा बेरकेपणा असंही आपण त्याला म्हणू शकतो. हे आजार प्रामुख्याने आढळतात. त्या रिफ्रॅक्टिव्ह एरर मध्ये मायोपिया असेल, हायपरमेट्रोपिया असेल असे आजार प्रामुख्याने त्याच्यामध्ये असतात. किंवा जो मायोपिया आहे तो लहान मुलांचा चष्म्याचा नंबर म्हणजे लहान मुलगा आहे तो पाठीमागच्या बाकावर बसलेला आहे त्याला एकदम फळ्यावरच स्पष्ट दिसत नाही तर अशा वेळेस त्याला चष्मा लागतो, त्याला मायोपिया आपण म्हणतो. आणि बऱ्याचदा असं होतं की त्या मुलाला जवळचंही दिसत नाही आणि दूरचंही दिसत नाही, त्याला आपण हायपरमेट्रोपिया असं म्हणतो. हे प्रामुख्याने आजार रिफ्रॅक्टिव्ह एरर या कॅटेगरीमध्ये लहान मुलांना आढळत असतात.
5: बरं, तर पालकांनी नेमकी अशी कोणती लक्षणे त्यांना आढळून आली तर नेत्रतज्ञांकडे जाणे आवश्यक ठरते.
6: आता एकदम लहान मुलगा आहे, नवजात शिशू आहे किंवा एक वर्षाच्या आतला मुलगा आहे, तो बघत नाहीये, आईच्या चेहऱ्याकडे बघत नाही किंवा त्याचा डोळा बंद केल्यानंतर तो त्याला रेजिस्ट करतो. म्हणजे त्याच्या डोळ्याच्या समोर जर हात लावला आपण एखाद्या तर तो हात झटकतो बाजूला, याचा अर्थ त्या डोळ्याला त्याची दृष्टी कमी आहे, त्याच्या दुसऱ्या डोळ्याची दृष्टी थोडी बरी आहे. ज्या डोळ्याची दृष्टी चांगली आहे त्या डोळ्यानं तो बघत असतो पण त्या डोळ्याला तुम्ही बंद केल्यानंतर तो हात झटकणार. त्याच्यानंतर आपल्याला दिसताना

0: त्याच्यासमोर जी बावली असते डोळ्याची त्याच्यामध्ये पांढरी टीक प्रामुख्याने दिसते. पांढरी टीक जर असेल तर तो ल्युकोकोरिया असं आपण त्याला म्हणतो. त्याचे वेगवेगळे डिफरन्शियल डायग्नोसिस असतात, जसं की एक तर रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी आपण त्याला म्हणू शकतो, त्याच्यानंतर जन्मजात मोतीबिंदू त्याला कंजनायटल कॅट्रॅक्ट असं म्हणतो, आणि त्याचे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. बऱ्याचदा छोटा मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती बेरक बघतीये, तिरळ बघायला लागलीये, असे काही आजार असतील किंवा असं काही वाटत असेल, किंवा छोटा मुलगा आहे तो म्हणतो की मला शेवटच्या बाकावरून दिसत नाहीये, अशा परिस्थितीमध्ये त्याला जवळच्या नेत्रतज्ञाकडे दाखवणं गरजेचं आहे.
1: आता लहान मुलांमध्ये मोबाईल पाहण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे आणि टीव्ही पाहण्याचे सुद्धा, तर यामुळे जो स्क्रीन टाइमचा मुलांच्या दृष्टीवर नेमका कोणता परिणाम होतो?
0: आपण बघतो की कोविड काळामध्ये शाळांना सुद्धा ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिलेलं, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांकडे लॅपटॉप आहे असे नव्हते, बऱ्याच जणांना मोबाईलचा वापर करावा लागला, पण त्याचं कालांतरानं लहान मुलांना ऍडिक्शन एक प्रकारचं झालेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो स्क्रीन टाइम त्या मुलांचा वाढतो, आणि हा स्क्रीन टाइम वाढल्या कारणाने त्यांची नियर ऍक्टिव्हिटी वाढते, जवळच ते जास्त बघतात, आणि त्याचाच परिणाम मायोपिया वाढण्यावर होत असतो.
1: मुलांमध्ये चष्म्याचा नंबर वाढू नये यासाठी कोणती काळजी घेणे गरजेचे ठरते?
0: लहान मुलांमध्ये मायोपिया वाढू नये याच्यासाठी प्रामुख्यानं आउटडोअर ऍक्टिव्हिटी म्हणजे बाहेर खेळणे, मैदानी खेळ खेळणे किंवा सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी प्रखर असतो अशा ठिकाणी खेळणे बागडणे हे जास्त महत्वाचं असतं. आजकाल काय झालेलं आहे की आपण बघतो मुलं आहेत त्यांचं एज्युकेशन आपण खूप लवकर चालू करतो, म्हणजे जसं बघितलं तर वयाच्या 3 वर्षापासून मुलांचं एज्युकेशन होतं.
1: बरोबर.
0: आणि या लहान मुलांचं एज्युकेशन अर्ली स्टेजमध्ये चालू झाल्या कारणाने यांना नियर ऍक्टिव्हिटी वाढते, आणि नियर ऍक्टिव्हिटी वाढल्या कारणाने यांना मायोपिया म्हणजेच दूरचं कमी दिसणं चालू होऊन जाते, आणि ही नियर ऍक्टिव्हिटी वाढत राहिली तर मायोपिया ट्रिगर होत राहतो आणि मायोपिया वाढत जातो. असंही म्हणतात की 2050 या वर्षामध्ये जवळजवळ पूर्ण जगाची जी लोकसंख्या आहे ती 50% लोकसंख्या मायोपिक असेल.
1: तर याच्यावर उपाय म्हणजे हे की मुलांना जास्तीत जास्त खेळायची सूट देणे, त्यांना खेळायला लावणे. सर तसंच तुम्ही सांगितलं की काही लहान मुलांमध्ये जे जन्मजात जे रोग दिसून येतात म्हणजे कंजनायटल कॅटरॅक्ट असेल,
0: बरोबर,
1: तिरकेपणा असेल किंवा डोळ्यांचे इतर जे आजार असतील ते असतील, आणि जर हे जन्मतात असतील तर याच्यावर काय उपचार उपलब्ध आहेत?
0: आता याच्यामध्ये आपण बघितलं की जन्मजात मोतीबिंदू जर असेल तर लेन्सेक्टोमी नावाचं एक ऑपरेशन असतं, त्याच्यामध्ये आपण डोळ्याचा मोतीबिंदू काढतो आणि त्याला कालांतराने भिंग प्रत्यारोपण म्हणजेच इंट्राकुलर लेन्स इम्प्लांटेशन करत असतो, आणि त्याला पॅच थेरपी वगैरे देऊन दृष्टी वाढवण्यासाठी आणि दृष्टी चांगली नॉर्मल व्यक्तीसारखी होण्यासाठी मदत होते. तसंच रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी जर असेल तर याच्यासाठी इंजेक्शन्स आणि लेझर तसेच ऑपरेशन सुद्धा म्हणजे सर्जरी या पद्धती अवलंबू शकतात. आणि जे स्क्विंट किंवा आपण तिरळेपणा म्हणतो याच्यासाठी चष्मा सुरुवातीला जर तो अकोमोडेटिव्ह कॅटेगरीमध्ये येत असेल, आणि नसेल येत तर मग चष्मा किंवा सर्जरी प्रामुख्यानं त्याला लागते. त्याच्यानंतर हे तिरळेपणा किंवा मोतीबिंदू आणि रिफ्रॅक्टिव्ह एरर या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी असतात अशा लोकांना अम्लायोपिया नावाचा आजार होण्याची दाट शक्यता असते. अम्लायोपियामध्ये असं होतं की हे जे लहान मुलं असतात वयाच्या 12 वर्षापर्यंत साधारणतः त्यांची दृष्टी जी डेव्हलप व्हायला हवी होती मेंदूमध्ये जे सिग्नल्स जायला पाहिजे ते सिग्नल जर योग्य पद्धतीनं गेले तर ती दृष्टी डेव्हलप होते. परंतु या आजाराला जर आपण वयाच्या 12 वर्षानंतर 16 वर्षानंतर जर ट्रीट केलं आणि ते स्ट्रक्चरली जरी व्यवस्थित दिसत असले तरी त्यांची दृष्टी परत पूर्णतः येऊ शकत नाही, त्यालाच आपण अम्लायोपिया किंवा लेझी आय असंही म्हणू शकतो.
1: तरुणांमध्ये सुद्धा वाढता डोळ्याचा ताण, ड्राय आय सिंड्रोम, मायोपिया वाढणे किंवा कार्नियल इन्फेक्शन हे विकार वाढत आहेत, तर नेमकं याची काय कारणे आहेत?
0: आता आपण साधारणतः बघतो की तरुण वर्ग आला म्हटल्यानंतर एक तर तो कम्प्युटरचा वापर खूप करतो किंवा मोबाईलचा वापर असतो, बरेच आय टी प्रोफेशनल्स असतात किंवा जे मोबाईल वापरतात आणि काही कम्प्युटरवर बाकीचंही काम असतं, आणि हल्ली वातानुकूलित जे चेंबर्स आहे याचा वापर जास्त वाढलेला आहे. या सगळ्या कारणामुळे डोळ्यांना कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असा एक आजार आहे, तो आजार त्या तरुणांमध्ये दिसतोय. त्याचे प्रामुख्यानं कारणे अशी आहेत की त्याच्यामध्ये डोळा लाल होणे, डोळ्याला सारखं डोळा असं वाटणे, डोळ्याला कोरडेपणा वाटणे, डोळ्यात काहीतरी गेलंय असं वाटणे किंवा दूरचं

0: बघायला गेलं तर थोडासा ताण येणे, त्याच्यानंतर याच्यामुळं डोकेदुखी होते आणि कामात त्याचं व्यवस्थित लक्ष लागत नाही, हे आजार तरुणांमध्ये जास्त आढळत आहेत.
1: ही लक्षणे आहेत आणि या लक्षणांचं जर वाढ होत गेली, त्याची योग्य काळजी घेतली नाही, तर याचं परिवर्तन आजारामध्ये होईल.
0: हो बरोबर.
1: आता जसं लहान मुलांसाठी काही उपाय आहेत, तसं तरुणांची दृष्टी सुद्धा चांगली राहावी म्हणून दैनंदिन जीवनात कोणत्या सवयी त्यांनी लावून घ्याव्यात स्वतःला?
0: गरज असेल तेव्हा प्रामुख्यानं हे जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आहेत जसे की मोबाईल, लॅपटॉप, याचा उपयोग करावा. त्याच्यानंतर गरज आहे खूप जास्त, जसं की ऑनलाईन लेक्चर्स करावे लागतायत, त्याच्यानंतर आयटीचं वर्क करावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेचा 2020-2020 हा फॉर्म्युला वापरणं गरजेचं आहे. याच्यामध्ये साधारणतः प्रत्येक 20 मिनिटाला 20 सेकंदासाठी 20 फूट दूर त्यांना बघणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत जवळचे जे डॉक्टर आहेत त्यांना वर्षातून कमीत कमी एकदा आपले डोळे तपासून घ्यावे. त्याच्यामध्ये काही असेल तर ते ड्रॉप्स किंवा सर्जरी असेल या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतात. त्याच्यानंतर योग्य आहार तेवढाच महत्वाचा आहे आणि हायड्रेशन मेंटेन करणे, हायड्रेशन म्हणजे पाणी व्यवस्थित पिणे, हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: बऱ्याचदा काय होतं की हे जे तरुण आहेत, तरुण वयातल्या लोकांना ट्रॅव्हलिंग खूप करावं लागतं. आता शहरांमध्ये एका परिसरामधून दुसऱ्या परिसरामध्ये जायचं असेल तर हेल्मेट घालून गाडी चालवणं हे तितकंच महत्वाचं आहे. हेल्मेट न वापरल्याने बऱ्याचदा हेड इंजुरी म्हणजेच डोक्याला मार लागतो अपघातांमध्ये. अशा परिस्थितीमध्ये डोळ्याची नस जी मेंदू आणि डोळ्याला जोडते याला सुद्धा आजार होण्याची शक्यता असते, फॉरेन बॉडीज जाणे दाट शक्यता असते. माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी हेल्मेट गाडीवरती टू व्हीलर वापरताना वापरणं गरजेचं आहे.
1: आणि तरुण ही जी मुलाखत ऐकत असतील त्यांनी 20-20-20 हा नियम पाळणे गरजेचे आहे. दर 20 मिनिटाला 20 सेकंद
0: 20 फूट दूर बघायचे,
1: दूर बघणे
0: बरोबर,
1: हे अतिशय गरजेचं आहे. सर, काही तरुण जे आहेत ते कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी कोणत्या सुरक्षितता नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे?
0: अगदी बरोबर. कॉन्टॅक्ट लेन्स जे रिफ्रॅक्टिव्ह एरर असतात त्याला करेक्ट करण्यासाठी बऱ्याचदा वापरावे लागतात. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काळजी अशी घ्यायला पाहिजे की जे कॉन्टॅक्ट लेन्स येतात त्याचे पर्टिक्युलर कॅटेगरीतले असतात. काही डिस्पोजेबल असतात, काही वन टाइम युजचे असतात, काही स्क्लेरल वाले असतात, ते लॉंग टर्म युजसाठी असतात. तर ते त्या त्या म्हणजे डिस्पोजेबल असतील तर वापरून फेकणंच गरजेचं आहे, ते तसे ठेवू नयेत. त्याच्यानंतर ते कॉन्टॅक्ट लेन्स नेहमीसाठी वापरायचे असतात. त्यांनी ते टॅप वॉटर म्हणजे आपल्या नळ्याच्या पाण्यानं किंवा साध्या पाण्यानं त्याला धुवायचं नाहीये. रात्री झोपताना कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपायचं नाहीये. स्विमिंग असेल या गोष्टींमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स काढून ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. किंवा डोळ्याला लाली येते कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यानंतर, दिसायला थोडंसं अंधुक होत आहे असं काही वाटत असेल तर जवळच्या नेत्रतज्ञाकडे जाऊन तपासणी करून घेणं तितकंच गरजेचं आहे.
1: आता आपण जे वृद्धांमध्ये आढळणारे आजार आहेत
0: बरोबर
1: आणि त्यावर काय उपचार आपल्याकडे उपलब्ध आहे याविषयी बोलूया.
0: चालेल.
1: वृद्ध काळामध्ये दिसणारे प्रमुख विकार कोणते आहेत?
0: आता वृद्धकाळ म्हणजे आपलं शरीर जे आहे ते हळूहळू वृद्धकाळाकडे जातं. शरीरामध्ये प्रामुख्यानं भरपूर बदल होत असतात, तसेच बदल डोळ्यात सुद्धा होतात. डोळ्यामध्ये प्रामुख्यानं दिसणारा बदल म्हणजे मोतीबिंदू. हळूहळू मोतीबिंदू सुरू होतो, काही काही रुग्णांमध्ये काचबिंदू सुरू होतो. जे डायबिटीज म्हणजेच मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांना पडद्याचे लक्षणं दिसायला सुरुवात होतात. आणि हे वृद्धकाळामुळे म्हणजेच एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन हे प्रामुख्यानं वृद्ध लोकांमध्ये आपल्याला दिसतात. त्याचबरोबर डोळ्यांना सारखं पाणी येणे म्हणजे जी लवचिकता पापण्यांची असते ती कालानंतर कमी होते आणि ती कमी झाल्या कारणाने पंप जो आपल्या अश्रू आतमध्ये पुश करत असतो नाकामध्ये ते अश्रू पुश होत नाही आणि त्या कारणाने पाणी येणं हे सुद्धा एक प्रामुख्यानं कारण वाढतं.
1: आता मोतीबिंदूचा आपण उल्लेख केला तर मोतीबिंदूची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात आणि रुग्णाने उपचार करण्यास उशीर न करता आधी काय सुरू केले पाहिजे म्हणजे काय त्याने काळजी?
0: बरोबर. आता मोतीबिंदू आजार जसा आजकाल लवकरच चालू होतोय त्याचे कारण आहेत बऱ्याचशा आजारांसाठी डायबिटीज असेल किंवा स्टेरॉइड घेणं असेल या गोष्टींचा परिणाम मोतीबिंदू लवकर दिसण्यावर होत असतो. आता मोतीबिंदू जर त्या व्यक्तीला झाला आहे तर त्यांना कसं समजायचं की त्याची दृष्टी थोडी अंधुक झाली आहे किंवा त्याला जे दूरचं दिसत होतं ते कमी झालं पण जवळचं जे कमी दिसत होतं बिना चष्म्याचं दिसत होतं

0: डावल्यावर दिसत होतं ते आता बिना चष्म्याचं चांगलं दिसतंय. त्याला आपण सेकंडरी साईट असं म्हणतो. हे एक लक्षण त्याच्यामध्ये दिसतं. दुसरं लक्षण धूसर दिसतं. धूसर म्हणजे पांढरट दिसतं. जे काही क्लिअर दिसत होतं त्याच्यात बुरक बुरक पांढर पांढर असं दिसतं. कलर हॅलोज दिसतात. कलर हॅलोज म्हणजे लाईट जर असेल तर त्या लाईटच्या भोवती वर्तुळ वगैरे दिसत असतात.
1: बरं, आता आपण मोतीबिंदू बद्दल बोलत आहोत. असंच मोतीबिंदूचा एक प्रकार ज्याला काळा मोतीबिंदू म्हणतात.
0: बरोबर.
1: तर नेमकं याला सायलेंट किलर ऑफ विजन असं का म्हणतात?
0: अगदी बरोबर.
1: आणि याची वेळेवर ओळख कशी करावी?
0: अच्छा, काळा मोतीबिंदू म्हणजे मोतीबिंदू नसून तो ग्लाकोमा म्हणजे प्रेशर रिलेटेड आजार आहे. प्रेशर म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर असतं तसे डोळ्याला सुद्धा त्याचं स्वतःच एक इंट्राकुलर प्रेशर असतं. आता बऱ्याचदा म्हणजे सगळ्यांमध्ये हे जे इंट्राकुलर प्रेशर असतं हे नॉर्मल रेंजमध्ये राहतं. पण काही लोकांमध्ये जसं ब्लड प्रेशर वाढतं तसं डोळ्याचं सुद्धा प्रेशर एक प्रकारे वाढतं. आणि याचा परिणाम असा होतो की जी ऑप्टिक नर्व असते, ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्याला आणि मेंदूला जोडणारी नस, त्याच्यावरती त्याचे जे रेटिनल नर्व फायबर्स असतात ते डॅमेज करतं. हा, आणि याला सायलेंट किलर का म्हणायचं? याचं कारण असं आहे की व्यक्ती जो रुग्ण आहे त्या रुग्णाला दूरचं तर नेहमी म्हणजे अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत व्यवस्थित दिसत असतं. आणि आपण जनरली जेव्हा म्हणजे बघतो तेव्हा दूरचं व्यवस्थित दिसतंय म्हणजे त्याची नजर चांगली आहे असं आपण ग्राह्य धरतो. पण या आजारात असं नाही होत. या आजारामध्ये फील्ड म्हणजे जे अगदीच ते क्षेत्र जे आहे ते कमी कमी होत चालतं, ते आकुंचन पावत चालतं. आणि शेवटच्या स्टेजमध्ये एखाद्या पाईप मधून आपण जेव्हा बघतो तेव्हा तेवढाच भाग आपल्याला गोल कसा दिसतो तसं त्याला दिसत असतं. त्याला टनेल विजन असं म्हणतो. आणि त्याच्या पुढचीही स्टेज अशी आहे की तीही नजर चालल्या जाते. त्या टनेल विजन पर्यंत आपल्याला बऱ्याचदा हे जे रुग्ण असतात हे आपल्यापर्यंत येत नाही. त्याच्यामुळे आपण याला नजर चोरणारा आजार किंवा सायलेंट किलर ऑफ विजन असं म्हणतो. त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये गेल्यानंतर आल्यावर आपल्या हातामध्ये एवढं काही राहत नाही. कारण हे जे नर्व फायबर लेअर जी डॅमेज झालेली आहे ती परत रिकवर करणं आतापर्यंत तरी शक्य झालेलं नाहीये.
1: बरं, आणि टनेल विजन जर एखाद्याला झाली असेल आणि त्या स्थितीमध्ये जर तो आपल्याकडे आला, एखाद्या नेत्रतज्ञाकडे गेला, तर तिथं रिकव्हरी होण्याची किंवा पूर्ववत होण्याची शक्यता
0: बिलकुलच नाहीये. नजर पूर्ण नाही येणार, पण जी आहे टनेल विजन झालेली ती तिथपर्यंत आयुष्यभर टिकून राहावी याच्यासाठी जे त्याचं प्रेशर वाढते, जसं ब्लड प्रेशर होतं तसं डोळ्याचं जे इंट्राकुलर प्रेशर आहे ते जे वाढते ते कमी करण्यासाठी ड्रॉप्स किंवा सर्जरीज म्हणजे ऑपरेशन हे गरजेचे राहते.
1: म्हणजे किमान त्याची पूर्ण दृष्टी जाणार नाही, टनेल विजन पर्यंत ती मर्यादित
0: राहील.
1: उपचार योग्य वेळेवर घेतले तर आज ज्या नेत्र तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत, जसे की OCT, फंडस, कम्प्युटराइज आय टेस्टिंग. नेमके ह्या काय संकल्पना आहेत याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: हे विज्ञानाचं युग आहे, त्याच्यामुळे आपण जे रुग्ण तपासतो याच्यामध्ये आणि मुख्यतः नेत्र विभागामध्ये मशीन्सचा आणि कम्प्युटरचा खूप जास्त उपयोग होत असतो. साधारणतः आपण बघतो की रुग्ण आल्यानंतर तिथं ऍटो रिफ्रॅक्टोमीटर, केराटोमीटर हे आपण वापरतो, लेन्सोमीटर वापरतो. यानं काय होते की जी रिफ्रॅक्टिव्ह इरर म्हणजेच त्याच्या जवळचा दूरचा चष्म्याचा नंबर आहे तो एक अंदाजापर्यंत ती मशीन आपल्याला देत असते. त्याच्यानंतर आपण सब्जेक्टिव्ह करेक्शन करतो. फंडस म्हणजे त्याचा रेटिना असतो.
1: बरं,
0: म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये उभं राहिल्यानंतर कसं दिसेल याचं जे पिक्चर आहे त्याला आपण फंडस असं संबोधतो. त्याच्यामध्ये फंडस कॅमेरा आहे. फंडस कॅमेरा म्हणजे त्याचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक फोटो घेऊन आपण आता जो आजार आहे तो भविष्यामध्ये किती वाढला किंवा आधी किती होता हे बघण्यासाठी ते फंडसचे फोटोग्राफ्स आपण घेतो. त्याचा कॅमेरा असतो, त्या कॅमेऱ्यानं आपण घेतो. त्याच्यानंतर OCT OCT नावाची मशीन आता सध्याच्या काळामध्ये खूप महत्वाची होती आहे. याच्यामध्ये रेटिनाच्या लेअर्स म्हणजे एकावर एक असलेल्या लेअर्स आपल्याला त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं दिसतात. त्याच्यामुळे प्रत्येक लेअरमध्ये कुठल्या लेअरचा आजार झाला आहे इवन कोरॉइड त्याचं सुद्धा आपल्याला योग्य निदान करण्यास मदत होते. आणि त्याच्याच बेसिसवरती आपण नंतरच्या काळामध्ये त्याला इंजेक्शन्स द्यायचे की सर्जरी करायची या गोष्टी डिसाईड करत असतो.

0: मोतीबिंदू शस्त्रक्रिया आता आधुनिक पद्धतीने केली जाते, तर कोणकोणत्या पद्धती वापरून ही शस्त्रक्रिया केली जाते आणि ती कितपत सोपी आहे करायला?
1: मोतीबिंदू आपण बघतो हा प्रत्येकाला वयानुसार होणारा आजार आहे, त्याच्यामुळे याच्यावर खूप जास्त काम झालेलं आहे. आणि अगदी सांगायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये मोतीबिंदू झाल्यानंतर त्याला पिकल्यानंतर पांढरी टीक दिसायची. मग पांढरी टीक दिसल्या कारणाने जे सूर्यकिरणं आहेत, प्रकाशाची किरणं आहेत, ती आपल्या रेटिना म्हणजेच पडद्यापर्यंत पोहोचायची नाही. तर त्या काळामध्ये निडलिंग नावाचा प्रकार होता. निडलिंगमध्ये फक्त मोतीबिंदू थोडा बाजूला केला जायचा. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जसं इव्होल्युशन झालं, मग आयसीसी नावाची सर्जरी आली, त्याच्यामध्ये तो मोतीबिंदू बाहेर काढल्या जायचा, पण त्याची जाग्यावर जे भिंग प्रत्यारोपण म्हणजेच इंट्राकुलर लेन्स टाकायला पाहिजे हे त्यावेळेस अवेलेबल नव्हतं. अजून विज्ञान पुढे गेलं, मोतीबिंदू बाहेर काढत होतो आपण आणि त्याच्यामध्ये भिंग सुद्धा प्रत्यारोपण करत होतो. मग हे जे भिंग प्रत्यारोपण सुरू झालं याला ईसीसी सर्जरी म्हणतो. याच्यामध्ये टाके यायचे आधीच्या काळात. मग नंतरच्या काळामध्ये अजून पुढे जाऊन SISS नावाची सर्जरी जी कॉमनली सगळीकडे होते ती सर्जरी आली. याच्यामध्ये टाके लागत नाहीत, भिंग टाकल्या जातो आणि दृष्टी छान येते. त्याच्यानंतर त्याच्या पुढची अजून सर्जरी आलेली आहे फेको इमल्सिफिकेशन. फेको इमल्सिफिकेशन म्हणजे अगदी छोट्याची म्हणजे 2.2 mm इतक्या छोट्याशा चिऱ्यामधून फेको प्रोब अल्ट्रासाऊंड एनर्जी वापरून आपण ते जे मोतीबिंदू असतो त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याला बाहेर काढतो. आणि घडीचा लेन्स म्हणजेच फोल्डेबल इंट्राकुलर लेन्स आलेला आहे, त्या लेन्सला आपण त्या बॅगमध्ये म्हणजे डोळ्यामध्ये प्रत्यारोपण करत असतो. याच्याही पुढे जाऊन आता फेमटो असिस्टेड कॅटरॅक सर्जरी आलेली आहे. अजून सोपं झालंय, त्याच्यामध्ये जे मोतीबिंदूचे तुकडे करायचे आपल्याला अल्ट्रासाऊंड एनर्जी वापरावी लागायची, ही एनर्जी जास्त वापरल्या कारणाने बुबळाचा सुद्धा डॅमेज त्या ठिकाणी होत होतं. तर आता याच्यामध्ये जे आहे फेमटो लेझर हेच त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला रेडीमेड देत असतं. त्याच्यामुळे ही सर्जरी अजूनही सोपी झालेली आहे.
0: लॅसिक सर्जरी ही एक संकल्पना आहे, तर नेमकं ही काय संकल्पना आहे?
1: लॅसिक सर्जरी म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी. याच्यामध्ये ज्या लोकांना दूरचा किंवा जवळचा चष्म्याचा नंबर असतो, त्यांना बऱ्याचदा जाड भिंगाचा चष्मा असतो, अशा लोकांना त्यांचं दैनंदिन जीवन जे आहे जसं की पोहणं असेल, त्याच्यानंतर अजून बाकीचे क्रीडा खेळ खेळणं असतील, याच्यामध्ये त्यांना खूप डिफिकल्टीज. तर याच्यामुळे लॅसिक सर्जरी ही नवीन इनोव्हेशन आता याच्यामध्ये आलेलं आहे. तर लॅसिक सर्जरीचे वेगवेगळे प्रकार पडतात. लॅसिक सर्जरी म्हणजे एक फ्लॅप बेस सर्जरी असते. फ्लॅप बेस मध्ये म्हणजे जे बुबुळ असतं, बुबुळाच्या वरचा काही भाग एक फ्लॅप म्हणून बाहेर थोडासा केला जातो आणि जे एक्सपोज झालेला आतला भाग आहे बुबुळाचा त्याच्यावरती लेझर करून एक समान आकार त्याला दिला जातो. आणि या समान आकार दिल्या कारणाने त्याची जी रिफ्रॅक्टिव्ह इरर म्हणजे चष्म्याचा दूरचा किंवा जवळचा नंबर आहे तो कमी होऊन जातो आणि तो फ्लॅप परत व्यवस्थित ठेवला जातो. त्यानं रिकव्हरी चांगली होते, 24 घंट्यामध्ये त्या व्यक्तीला अगदी छान नजर येते बिना चष्म्याची. त्याच्यामुळे ही सर्जरी खूप जास्त प्रचलित आहे.
0: आता नेत्रांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की नेत्रदान, आणि नेत्रदान देऊन आपण खूप साऱ्या लोकांना नवीन एक जीवनदान देतो अशी एक म्हणच रूढ आहे. तर नेत्रदान म्हणजे नेमकं काय आणि एका नेत्रदात्यामुळे किती जणांना पुन्हा दृष्टी मिळू शकते?
1: नेत्रदान म्हणजे मृत्यू पश्चात जे डोळे दान करतात, ते डोळे म्हणजे त्याचा जे कॉर्निया असतो म्हणजे बुबुळ असतं ते

0: जे दान करतो त्यालाच नेत्रदान म्हणतात. नेत्रदान कुणी करावं हे तेवढंच महत्वाचं आहे. नेत्रदान कुणीही करू शकतं. मृत्यूपश्चात त्याची आधी कल्पना आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना देणं गरजेचं आहे की माझी अशी इच्छा आहे की माझ्या पश्चात माझे नेत्रदान करावे. नेत्रदान कुठे करावे? नेत्रदानासाठी प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी एक पथक असतं. त्या पथकाचा एक पर्टिक्युलर नंबर असतो, त्याच्यावर फोन केल्यास ते पथक रेडी राहतं. आता नेत्रदान केल्यानंतर जे आपल्याला टिश्यू मिळतात, टिश्यू म्हणजेच बुबुळ मिळतं, ते बुबुळ एका व्यक्तीला आपण बसवतो. एक बुबुळ अशा दोन व्यक्तीला त्याची फायदा होतो आणि दृष्टी मिळण्यास मदत होते. दोन अंध व्यक्तींना दृष्टी यातून मिळत असते. आजकाल नवीन जी पद्धत आली आहे, बऱ्याचदा बुबुळाचे जे आजार असतात हे सगळ्या बुबुळाला नसतात. बुबुळाच्या काही समोरच्या लेयर्सला असतात किंवा मागच्या लेयर्सला असतात. तर याच्यामध्ये बऱ्याचदा जर बुबुळाच्या समोरची लेयर खराब झाली असेल तर तेवढीच लेयर रिप्लेस करायची सुद्धा नवीन पद्धत आलेली आहे. तर या कारणाने एक टिश्यू म्हणजेच एक बुबुळ दोन लोकांना सुद्धा दृष्टी देऊ शकतं. म्हणजेच एका व्यक्तीच्या नेत्रदानाने जर अशा पद्धतीनं ते प्रत्यारोपण झालं तर चार अंध व्यक्तींना त्याच्यातून नेत्र म्हणजे दृष्टी मिळणार आहे.
1: आता ही जी नेत्रदानाची प्रक्रिया आहे ही मृत्यूनंतर किती वेळात कशी करावी?
0: बरोबर. मृत्यूपश्चात ही साधारणतः 6 ते 8 तासाच्या आतमध्ये नेत्रदान करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीची डोळे बंद असावीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. फॅन वरती असेल तर फॅन बंद ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कापसाचे ओले बोळे आपण त्या डोळ्यांवरती ठेवू शकतो, जेणेकरून तो डोळा जे टिश्यू आपण रिट्राईव्ह करणार आहे तो कोरडा होणार नाही.
1: नेत्रदानाबाबत समाजात कोणते सर्वात मोठे गैरसमज आहे आणि त्याचे वैज्ञानिकपणे निरसन कसे होऊ शकते?
0: अगदी बरोबर. नेत्रदानाने समाजामध्ये म्हणजे अशी भीती आहे की बाबा नेत्रदान केल्यानंतर त्या ठिकाणी खड्डा तयार होतो किंवा चेहऱ्याचं विद्रुपीकरण होतं, पण तसं होत नाही. ते नेत्रदान केल्यानंतर अगदी व्यक्ती झोपल्यानंतर कसा दिसेल अशा प्रकारे व्यवस्थित ते दिसत असतं.
1: नेत्रदानासाठी कोणत्या प्रमाणित नेत्र बँका किंवा कोणत्या संस्थांशी संपर्क साधता येईल?
0: आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या प्रकारची सुविधा असते. त्याचबरोबर बऱ्याचशा एनजीओ याच्यासाठी काम करतात, जसे की लायन्स, रोटरी आणि बरेचसे मोठे मोठे नेत्र रुग्णालय हे सुद्धा याच्यासाठी काम करत असतात.
1: आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे ओढूया. श्रोत्यांनी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी नेत्रदानाचा संकल्प का करायला हवा?
0: आपण बघत आहोत जे बुबुळामुळे अंधत्व आलेले व्यक्ती आहेत ते खूप जास्त आहेत. आजकाल जुन्या पद्धतीचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतील किंवा अगदी लहान लहान मुलं सुद्धा काही इन्फेक्शन झाल्या कारणाने सुद्धा त्यांचे बुबुळ डॅमेज झालेले असतात. बरेचसे असे लोक असतात शेतात काम करतात, त्यांना साधारण एक कापूस वेचताना कापसाची नखी किंवा एखादं पान,
1: बरोबर,
0: मोसंबी संत्र्याचं बाग काम करत असताना काटा डोळ्याला रुतल्या जातो आणि याच्यामुळे त्यांचं जे बुबुळ आहे त्याला फंगसचं बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होऊन ते डॅमेज होऊन जातं. काही दुरुस्त झाल्यानंतर सुद्धा पांढरी टीक येते आणि अशा लोकांना अंधत्व येत असतं. अशा परिस्थितीमध्ये नेत्रदान केल्याने त्या व्यक्तींना दृष्टी परत येण्याची शक्यता आणि त्यांचं जीवनमान सुधारण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकानं नेत्रदान करणं एक संकल्प त्यांनी केला पाहिजे.
1: तर डॉक्टर दीपक पवार सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये आणि तसेच ज्येष्ठांमध्ये जे नेत्र विकार आहेत आणि त्याच्यावर काय उपचार केले पाहिजेत याविषयी सविस्तर माहिती दिली, तसेच नेत्रदानाबद्दल सुद्धा आम्हाला योग्य मार्गदर्शन केले, त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

0: श्रोते या मुलाखतीबरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण विविध अंतर्गत आरोग्य संवाद या कार्यक्रमात नेत्रांचे आजार, त्यावरील उपचार पद्धती आणि नेत्रदान या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक पवार यांची आशिष गावंडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य स्नेहल ठाकरे आणि पल्लवी सपकाळे यांचं, तर तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोते, आताच आपण विविधा अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा. गीत गंगा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीत गंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

0: श्रुतिवार्ता सपन साधना सरगम यांच्या सुरात रेखा गांधेवार यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.
1: लवकर करा यार, प्लीज लवकर करा.
2: आणखीन एखादी मॅच आहे का?
1: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन.
2: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना, पण बँकिंग मध्ये नाही.
3: तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी. जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर.
4: सिनियर सर्वात आधी. आरबीआय म्हणते जाणकार बना, सतर्क राहा.

श्रोते हो आताच आपण बेला शेंडे आणि साथीदारांच्या सुरात प्रशांत मनपुवार यांची शब्दरचना आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं अभिजित राणे यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण स्वप्नील बांदोडकर, जान्हवी प्रभू अरोरा यांच्या युगलसुरात मितवा या चित्रपटातील गीत ऐकलेत. अश्विनी शिंदे यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं निलेश मोरीर यांनी. आता ऐकूयात अमृता गोखले यांच्या सुरात.
1: चिंब मन चिंब चिंब मन चिंब चिंब मन चिंब मन चिंब चिंब मन चिंब चिंब मन चिंब चिंब मन चिंब.

0: श्रोतेहो, आताच आपण अमृता गोखले यांच्या सुरात संगीता परवे यांची शब्दरचना आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं मानस यांनी. या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित हा गीतगंगा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: गीतगंगा.
0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 11 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता आम्ही प्रसारित करीत आहोत स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम. श्रोतेहो, आता ऐकूयात फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.

0: या कार्यक्रमाच्या संवादिका समीदा खाकरे, तर सादर करते आहेत आशिष गावंडे।
1: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू। स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू। स्वर संवाद, फोन इन कार्यक्रम स्वर संवाद।
2: नमस्कार रसिक श्रोते हो, स्वर संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, मानव हा समाजप्रिय प्राणी आणि समाजाचा मुख्य आधार म्हणजे नाती। मग ती नाती रक्ताची असोत, मैत्रीची असोत किंवा कामाच्या ठिकाणची, पण कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी आणि फुलवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे संवाद। आता अनेकांना वाटतं की संवाद म्हणजे फक्त एकमेकांशी बोलणं, पण संवाद ही एक कला आहे। संवादामध्ये फक्त शब्द नसतात, तर त्यामध्ये भावना, आदर आणि समजून घेण्याची वृत्ती देखील असते। जेव्हा दोन व्यक्तींमध्ये निकोप संवाद असतो, तेव्हाच त्यांच्यातील नातं घट्ट होतं। असंच नातं आहे तुमचं आणि आमचं। हे नातं आणखी दृढ करण्यासाठीच आम्ही हा स्वर संवाद कार्यक्रम घेऊन आलोय, खास तुमच्याचसाठी। तुमच्या आमच्या या संवादाला आता स्वरांचीही साथ आहेच। चला तर मग सुरू करूया आपल्या संवादाला, घेऊया आजचा पहिला कॉल।
3: अमरावती आकाशवाणी बोलतोय, नमस्कार।
4: अमरावती केंद्र,
3: हा कोण बोलतोय?
4: मी राजाराम चव्हाण चांगले चौक सांगलीहून बोलतोय।
3: हा नमस्कार चव्हाण साहेब।
4: नमस्कार,
3: आपला पहिल्यांदा कॉल लागलाय?
4: हा पहिल्यांदा कॉल लागलाय।
3: काय करता चव्हाण साहेब आपण?
4: मी सध्या घरीच असतो, काम सेंटिंग काम करत होतो मी।
3: आज आपला कॉल लागलाय स्वर संवाद या कार्यक्रमात अमरावती। हा बोला बोला।
4: मला तुकाराम महाराजांचा अभंग ऐकायचा आहे।
3: कुठला अभंग?
4: राजस सुकुमार मदनाचा पुतळा।
3: वा वा, खूप सुंदर अभंग आहे तुकाराम महाराजांचा।
4: आता सध्याच वारी, काल मी वारीसन रिटर्न आलो, छान वारी झाली।
3: तुम्ही दरवर्षी जाता वारीला?
4: हा दरवर्षी जातो मी।
3: कसा असतो अनुभव?
4: सोहळा चांगला असतो, अतिशय आनंदाचा।
3: अगदीच, खूपच सुंदर दृश्य असत ते, आणि जो वारीला जातो त्याच जीवन सार्थक झालं असं म्हणतात।
4: पादुका दर्शन झालं।
3: चव्हाण साहेब, आपण
4: मला घरच्यांची नावं घ्यायची होती।
3: हा घ्या।
4: सक्षम श्रेणी चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, राजाराम, लता राजाराम चव्हाण। माझ्याकडे ऍप नव्हता, ऍप मोबाईल। आता मुलग्याचा मोबाईल मोठा घेतलेला आहे।
3: ऍप वर ऐकता तुम्ही?
4: हा ऍप वर ऐकते।
3: अच्छा, कार्यक्रम अगदी नियमित ऐकता आणि आम्हाला आवर्जून फोन केला, आणि इतका सुंदर अभंग आपल्यासाठी आपण आम्हाला सांगितला, त्यासाठी खूप धन्यवाद। आणि आता आम्ही ऐकवित आहोत संत तुकाराम महाराजांचा हा अभंग, ऐकवित आहोत रामकृष्ण हरी।

0: हॅलो मॅडम,
1: नमस्कार, स्वर संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलते?
0: मी सिंधी बुद्रुकवरून सीमा संतोष रोही बोलते मॅडम. अचलपूर तालुका, जिल्हा अमरावती. मी सिंधी वरून बोलते मॅडम,
1: अच्छा
0: सिंधी
1: अच्छा
0: बुद्रुक.
1: तर सीमाताई, आपण काय करता?
0: मी उद्योजक आहे मॅडम, उद्योग करतो.
1: अच्छा, कुठला उद्योग आहे आपला?
0: माझं शेवड्या, कुरवड्या, पापड, ही अशी काय माझी स्वेता मधली.
1: अच्छा, गृह उद्योग चालवता आपण.
0: हा, गृहउद्योग.
1: किती वर्ष झाले आपल्याला या उद्योगामध्ये आपण काम करताय?
0: 12 महिने झाले मॅडम पूर्ण.
1: मग आपल्याला म्हणजे ह्या कामासाठी बरीच मेहनतही घ्यावी लागत असेल. मग आपल्यासोबत तुमच्या सख्या सवंगड्या पण काम करत असतीलच ना?
0: हो, माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणीला करू लागतात ना मला.
1: बरोबर. रेडिओ किती वर्षांपासून ऐकता?
0: मी लहानपणापासून ऐकते मॅडम रेडिओ. माझ्या माहेरी पण रेडिओ होता
1: अच्छा,
0: ऐकायची, आता पण घरी पण आहे.
1: म्हणजे जुनी आवड आहे रेडिओ.
0: हा, मला खूप आवड आहे. मी सर्व कार्यक्रम ऐकतो. सकाळी 7-6 वाजता चालू होते आमचा रेडिओ.
1: हो, सकाळी भक्ती संगीत असत.
0: हा, भक्ती संगीत पुन्हा सुसंवाद कार्यक्रम मला खूप आवडतो.
1: चला चला, छान
0: आज
1: छान.
0: मला खूप आनंद झाला मॅडम सुसंवाद मध्ये फोन लागला.
1: दिवस आपण ट्राय करत आहात आणि आज अचानक फोन लागला, आपलं खूप अभिनंदन त्यासाठी. आम्हालाही खूप आनंद झाला. तुम्ही श्रोते जेव्हा आम्हाला इतक्या आनंदाने आणि प्रेमाने फोन करता, आमच्याशी बोलता, तेव्हा आम्हालाही खूप आनंद होतो.

0: मग आता आज या कार्यक्रमात म्हणजे आपल्याला
1: कडले
0: कुठलं गाणं ऐकायचंय?
1: तू कडले हे गाणं ऐकत आहे मॅडम, चित्रपट आहे वेड.
0: सुख कळले. ठीक आहे, खूप सुंदर गाणं निवडलं आहेत आपण सीमाताई, आणि आपल्या भविष्यात आपला जो उद्योग आहे तो खूप भरभराटीस जाओ या शुभेच्छा आहे आमच्या आपल्याला. तर फोन केला त्यासाठी खूप धन्यवाद.

0: हा, स्वर संवाद या कार्यक्रमात आपल्याला फोन लागलाय. अमरावती आकाशवाणीहून आम्ही बोलतोय. कोण बोलताय आपण?
1: मी प्रकाश गेडाम बोलतो, जलपाता इथून अमरावतीच आहे.
0: प्रकाश गेडाम,
1: हा,
0: आपला पहिल्यांदा फोन लागलाय?
1: मला ना दुसऱ्यांदा फोन, माझा 1 महिन्यापासून आज लागला.
0: अच्छा, 1 महिन्यापूर्वी लागला होता.
1: हा,
0: गेडाम साहेब, आपण काय करता?
1: मी काही नाही म्हणतो, मी सध्या म्हणजे पहिले ट्रेन मध्ये धंदा करत होतो, आता सध्या घरी ब्लाइंड आहे मी.
0: अच्छा, घरी आहात. तर मग आपण कुठली कुठली आवड जोपासता, म्हणजे गाणी ऐकता, आणखी काय करता?
1: हा, गाण्याचा छंद आहे मॅडम मला खूप, म्हणजे मी जास्त सकाळी पण संध्याकाळपर्यंत तुमचे कार्यक्रम नियमित ऐकत असतो.
0: कोणते कार्यक्रम आपल्याला जास्त आवडतात अमरावती आकाशवाणीचे?
1: अमरावती आकाशवाणीचे सकाळीपासून जे सुरुवात होते आपलं सर संगीत याचा कार्यक्रम, भक्ती संगीताचा,
0: भक्ती संगीतापासून. हा
1: हा, तेव्हापासून मला समजा रात्रीचे 11 वाजेपर्यंत तुमच्या प्रोग्राम ऐकत राहतो मी, विविध भारती वगैरे करून.
0: म्हणजे दिवसभर तुम्ही कार्यक्रम ऐकता? नाही, रेडिओ हे माध्यमच असं आहे की ते तुम्हाला अगदी आनंदच देत.
1: हा,
0: आज कुठलं गाणं निवडलंय मग ऐकायचं?
1: गाणं आहे माझ्याकडे सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, जगी ज्यास कोणी नाही त्याच देव आहे निराधार आभारांचं.

0: खूप सुंदर गाणं निवडलंय किडाम साहेब आपण.
1: मधुकर जोशी यांचं गीत आहे, दत्त पुजारी यांचं संगीत आहे.
0: धन्यवाद.
1: माझ्यासोबत माझ्या घरच्या लोकांचं नाव घेऊ शकतो का?
0: हो हो घ्या.
1: माझी पत्नी आहे शिला बेडाम, माझा मुलगा आहे महेश बेडाम, आणि मुलगी आहे आरती बेडाम, आणि मी प्रकाश बेडाम.
0: तर गेडाम परिवारासाठी हे गाणं आता आम्ही प्ले करतोय, ऐका आपल्या आवडीचं गाणं. आणि आपण आम्हाला कॉल केला त्यासाठी धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

0: हॅलो.
1: मी नीता जेष्ठ बोलत आहे.
0: हां, बोला बोला.
1: मला गाणं पाठवायचं होतं.
0: आपला पहिल्यांदा फोन लागला आहे नीता ताई.
1: हो मॅडम,
0: तर काय करता आपण?
1: मी घरीच राहते मॅडम.
0: अच्छा.
1: मी घरीच राहते. माझे मिस्टर मुंबईमध्ये काम करतात. मला दोन मुली आहेत.
0: अरे वा, छान. तर आज या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे?
1: चाफा बोले ना.
0: चाफा बोले ना. खूप सुंदर गाणं आपण निवडलंय, मराठी भावगीत. गाणं आपल्यासाठी आम्ही आता प्ले करतोय. नीता ताई, आपण आम्हाला कॉल केला त्यासाठी खूप धन्यवाद.

0: भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सादर आहे इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना. इफको टोकियो हसत रहा. नियम व अटी लागू. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड IRDAI नोंदणी क्रमांक 106.
1: हॅलो,
2: स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कोण बोलतय?
1: मॅडम, मी जयश्री तायडे बोलते, वनाडीतून अमरावती.
2: हा, आपण नियमित श्रोते आहात आणि आपले बरेचदा कॉल येतात. ताई, आपण केव्हा फोन केला होता लास्ट टाइम?
1: खूप दिवस झाले मॅडम, 2-3 महिने होते.
2: अच्छा अच्छा, तर आज आपल्यासाठी कुठलं गाणं?
1: मला गाणं ऐकायचंय, संसार सुखाचा करीन मी आई दम्मटे पतो. आणि हे गीत माझ्यासोबत ऐकण्यासाठी आहे माझ्या वहिनी आहे छायाताई तायडे, आणि माझा भाऊ आहे सुरेश दादा तायडे, आणि माझी भाची आहे प्रतीक्षा तायडे, आणि माझे पती आहे गजानन गुडे आणि मी.
2: ठीक आहे ताई, आपल्यासाठी हे गीत आता आम्ही प्ले करतोय. कॉल केला त्यासाठी खूप धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम.

0: हेलो,
1: मी चांदूर बाजार जिल्हा अमरावती संजीव कुमार गेडाम बोलतोय भाई।
0: गेडाम साहेब, आपण नियमित श्रोते आहात,
1: हो
0: तर आज आपल्याला या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: आता पंढरीची वारी वगैरे चालू आहे आणि लोक पंढरीच्या वारीला जात आहे आणि
0: परतीची वारी सुरू आहे.
1: आणि आता समजा आषाढी पौर्णिमा हा सुद्धा दिवस गेल्यासारखा आहे आणि म्हणजे त्या दिवशी सारनाथ येथे महाकारुणिक पदाबत भगवान गौतम बुद्धाने आपल्या पंचवर्गीय

0: ब्रह्मा चल रही थी, तो ब्रह्म चक्र प्रबंधन दिन कुंभा मान लो बाबा।
1: अच्छा
0: तो या निमित्तान तो मला एक गीत ऐकायचं होतं,
1: कुठलं गीत?
0: गीताचे बोल आहेत, जीवनातल्या

0: अनुसरा शिकवण बुद्धाची. प्रल्हाद शिंदेच्या काळात गाणं गायले आहे.
1: हो, प्रल्हाद शिंदेंचं हे अगदी लोकप्रिय
0: आणि
1: गीत आहे. चला तर मग आपण ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.

0: हाँ नमस्कार, बोला।
1: सुरसंवाद कार्यक्रम
0: हो, स्वर संवाद या कार्यक्रमातून बोलतोय, अमरावती आकाशवाणीवरून। आपण कोण बोलत आहात?
1: हाँ वाडोला खुर्दवरून किसन कुंभरे बोलत आहोत.
0: किसन कुंभरे।
1: हाँ किसन कुंभरे किसन कुंभरे.
0: आपण केव्हा फोन केला होता मागच्या वेळी?
1: मागच्या वेळेस केला होता जवळपास 1 महिना झाला असेल काही 1-2 महिने.
0: अच्छा। तर किसनजी काय करता आपण?
1: मी शेती करतो ताई, शेती आहे माझ्याकडे.
0: अरे वा, खूप छान। आता पाऊस कसा आहे, म्हणजे कसा वाटतोय, पूरक वाटतो की नाही?
1: आता 2 दिवस जरा पाऊस नव्हता आणि त्याच्या आधी 4-5 दिवस पाऊस पडला आणि आज आजपासून पुन्हा पाऊस खूप जोमाने लागला आता.
0: हो, आणि त्याची आवश्यकता ही आहे
1: हा
0: कुठे।
1: संततधार पाऊस पावसाची चालू आणि पाऊस पाहिजेच होता काही, कारण पावसाशिवाय पाण्याशिवाय काही शेत्या जमणार नाही ना.
0: बरोबर आहे। यावेळी उन्हाळा जरा जास्तच कडक होता, त्यामुळे पावसाची खूप आवश्यकता होती, आणि आता तो येतो
1: हा
0: आहे।
1: या काळामध्ये 12-13 दिवसाचा गॅप पडला ना पावसाचा,
0: हो।
1: आणि शेतकरी जरा पावसाच्या प्रतीक्षेमध्ये होते. आता दमदार पाऊस झाल्याच्यानं शेतकरी आता आनंदित आहे आता.
0: शेतकरी सुखावले आहेत पावसाने।
1: हो
0: बरोबर। तर आज या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकण्याची इच्छा आहे आपली?
1: मला झुगे आसमान या चित्रपटातलं शंकर जयकिशन यांच्या संगीतातून मोहम्मद रफी यांना गायलेलं जे गीत आहे ते
0: कुठलं गाणं?
1: कौन है जो सपने में आया, कौन है जो दिल में समाया, मैं झुक गया समाधि

0: ठिकाण आहे का त्याचं? आमचे काही श्रोते आहे म्हटलं,
1: हा सांगा ना.
0: माझी पत्नी चंदा किशन कुंबरे आणि निकिता गणेश कुंबरे आणि करंजीतून रामरजी लोखंडे आणि आमचा सर्व समस्त कुंबरे परिवार.
1: खूप सुंदर आवाज आहे किशनजी आपला आणि गाणे खूप सुंदर आहे. तर आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी हे गीत आता आम्ही प्ले करतोय. कॉल करण्यासाठी धन्यवाद.
0: नमस्कार.

0: हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात फोन लागलाय. आपण कोण बोलताय?
1: मी धुळेतून सतीश भोरत फुलबगारे बोलतो मॅडम.
0: पहिल्यांदा कॉल लागलाय आपला स्वरसंवाद या
1: हो,
0: कार्यक्रमात.
1: पहिल्यांदा कॉल लागला. आपले जे चांदूर बाजार अमरावतीचे जे संजय गडाम आहेत ना,
0: हा,
1: त्यांच्याकडून नंबर घेतला आणि मी धुळे आकाशवाणी रेडिओ विश्वास आता मी नेहमी श्रोता आहे. आणि पूर्वी आपला पत्रव्यवहार होता मॅडम, सिलोनला सुद्धा मी पत्रव्यवहार करून आपली फरमाइश वगैरे पाठवत असायचो.
0: अच्छा, तर आज या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: गीत ऐकायचं आहे मॅडम. आता बघा, उद्या आहे गुरु पौर्णिमा, बरोबर आहे, आणि आता आपली पंढरीची वारी झाली. तर आता माझा पहिला कॉल लागल्यामुळे मी एक सुरेश वाडकर यांचं भावगीत आहे, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाता तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. हे म्हणजे एक परमेश्वराला आराधना करणाऱ्या गीताच्या माध्यमातून मी कार्यक्रमाची सुरुवात करत आहे.
0: नक्कीच नक्कीच, आपण आम्हाला कॉल केलात आणि असेच कॉल करत राहा, त्यासाठी धन्यवाद कॉल साठी.
1: घरातील मंडळीचे नाव सांगितलं चालेल का मॅडम?
0: हो हो, सांगा सांगा.
1: मीराबाई फुलपगारे, पवन फुलपगारे, छाया फुलपगारे, ज्योती फुलपगारे, मिलिंद फुलपगारे, मुलगी आहे माझ्या अमरावतीचे सध्या धुळ्यामध्ये, अलका प्रदीप भावने, पूर्वा भावने, अर्णव भावने, आणि नात आहे माझी श्रुती फुलपगारे, उर्वशी फुलपगारे आणि ओवी फुलपगारे. आताच माझी श्रुती फुलपगारेची आनंद मेळा या कार्यक्रमात मागच्या रविवारी मुलाखत झाली मॅडम. आणि आता पुढच्या 4 महिने मोठ्या नातीला पण आनंद मेळा कार्यक्रमासाठी आमंत्रित केले गेलेले.
0: अरे वा, छान.
1: आणि माझी सुद्धा मुलाखत झाली महिन्याची श्रोता म्हणून. पत्रमित्र जो कार्यक्रम असायचा महिन्याचे श्रोता म्हणून आमची उभयतांची सुद्धा आमची मुलाखत आकाशवाणी धुळे केंद्रावरून प्रसारित झालेली. आणि माझ्याकडे सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जे कार्यक्रम प्रसारित होतात, मला समजा दिनविशेष झाला किंवा सकाळच्या प्रभात वंदन झालं किंवा कार्यक्रम मी आवर्जून ऐकत असतो मॅडम.
0: नक्कीच नक्कीच, असेच कार्यक्रम ऐकत राहा आणि आमच्याशी जुळत राहा. धन्यवाद.

0: हॅलो,
1: नमस्कार
0: नमस्कार मॅडम. मी अमरावतीहून बोलतो, प्रकाश ढोले. नमस्कार.
1: नमस्कार सर, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत.
0: धन्यवाद मॅडम.
1: पहिल्यांदा फोन लागला आहे आपला?
0: हो मॅडम, पहिल्यांदा.
1: अरे वा, छान अभिनंदन आपलं.
0: थँक्यू मॅडम.
1: असेच नवीन नवीन श्रोते आमच्याशी जुळत राहतात तेव्हा मला खूप छान वाटतं. आपण काय करता?
0: मी चांदूर रेल्वे तालुक्याला उपलेखा परीक्षक म्हणून या पदावर आहे.
1: अच्छा, आणि आपल्याला कशा कशाची आवड आहे? रेडिओ आपण किती वर्षापासून ऐकता?
0: रेडिओ ऐकण्याची आवड आहे, गाणे म्हणण्याची आवड आहे, गीत लिहिण्याची आवड आहे. हो
1: तर आपण गाणी गाता,
0: मॅडम, मी गाणी पण गातो.
1: म्हणजे कलाकार आहात.
0: हो.
1: तर आज या कार्यक्रमात आपला फोन लागला आहे, कुठलं गाणं ऐकायचं आहे आज?
0: किशोर कुमार यांचं गीत आहे मला, 4 ऑगस्टला त्यांची जन्मदिवस असल्यामुळं आणि सध्या पावसाळी वातावरण सुरुवात झालेली आहे,
1: हो,
0: करिता मला त्यांचं झिम झिम गिरे सावन हे गाणं ऐकायचं होतं.
1: मंजिल या चित्रपटातलं
0: हा, बरोबर.
1: नक्की खूप सुंदर गाणं आपण निवडलं आणि आपण स्वतः गायक आहात त्यामुळे आपल्याला गाण्याची आवड आणि जाणीही तेवढीच असेल. तर ढोले साहेब, आपण फोन केलात त्यासाठी खूप धन्यवाद. आपल्यासोबत कोण कोण
0: थँक्यू.
1: असतं?
0: माझ्यासोबत आमचे माझ्या घरची मंडळी, माझी मित्रमंडळी, आमची जीवेले पण मित्रमंडळी, ज्याच्यामध्ये कानप साहेब आहेत, बैरवाले साहेब आहेत, खाकरे साहेब आहेत, गुल्हाने साहेब आहेत, प्रकाश देशमुख साहेब आहेत, व इतर भरपूर आमची मंडळी ज्यांना गाण्याचं अतिशय
1: आवड आहे,
0: जवळून शौक आहे.
1: म्हणजे रेडिओची आवड आहे, गाण्याची आवड आहे. आज आपण कॉल केला त्याच्यासाठी धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो हेलो मैडम, नमस्ते।
0: नमस्ते, कौन बोलते हैं?
1: मी पांडुर बाजार तालुक्या मधून शिर्डी गावरून बोलत आहे।
0: नाव काय आपलं?
1: हो का? माझं नाव छाया नाईक आहे।
0: छाया नाईक. आपला पहिल्यांदा
1: हो
0: कॉल लागलाय.
1: हो
0: तर छायाताई आपण काय करता?
1: बस काही नाही, आर्थिकच्या मध्ये जात असे पहिले, पण आता नाही जात, आता घरीच असते।
0: गाण्याची आवड आहे आपल्याला.
1: हो मला गाण्याची आवड आहे ना, मला गाणं ऐकायचं आहे। आई आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आणि मला जन्म दिला गं आई तुझे उत्तर फेकणार नाही।
0: ठीक आहे. तर छायाताई,
1: हो
0: आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी हे गीत आता आम्ही प्ले करतोय. कॉल केला

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हा, अमरावती आकाशवाणी ना?
1: हो, अमरावती आकाशवाणीहून बोलतोय. कार्यक्रम स्वर संवाद, कोण बोलताय?
0: मैथिली सौरभ रुद्रकार अमरावतीवरून.
1: मैथिली सौर रुद्रकार.
0: सौरभ रुद्रकार.
1: रुद्रकार काय करता आपण मैथिली ताई?
0: म्हणजे सध्या आता घरी फक्त माझा मुलगा आहे 3 वर्षाचा.
1: अच्छा,
0: त्याला पाहायला कोणी नाही ना, म्हणून मी घरी बसते. माझे तर
1: ओ,
0: फर्निचरचं काम करतात, सध्या पुण्याला गेलेले.
1: पण ती तर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, मोठं कठीण काम
0: हो
1: आहे एका स्त्रीसाठी. तर अमरावती आकाशवाणीचे कार्यक्रम आपण किती वर्षांपासून ऐकता, म्हणजे रेडिओ?
0: मी सकाळपासून ऐकते. आपले पहिले आणि हिंदी कार्यक्रम लागतात 10 वाजेपर्यंत, आणि मग 10 वाजता ते आपलं विविधा विविधा लागते. अजून मग गीत गंगा, गीत गुंजन सगळं ऐकते. दिवसभर चालू असतं रेडिओ. आता पण चालूच होता.
1: तर आज या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकण्याची इच्छा आहे आपली?
0: वास्तव पिक्चर मधलं ते काय नाव ते गाण्याचं, मेरी दुनिया है तुम.
1: तर खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आम्हाला असेच
0: मला
1: कॉल करत रहा आणि ऐकत रहा आपली आवडती गाणी. धन्यवाद कॉल करण्यासाठी.
0: शुक्रवारी
1: शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळात हा कार्यक्रम प्रसारित होईल, तेव्हा आपण ऐकू शकता.
0: हो.

0: तर श्रोते हो, आजचा स्वर संवाद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. असेच आम्हाला कॉल करीत रहा आणि ऐका आपली आवडती गाणी. त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घ्या, 0721-299-1038. नंबर पुन्हा एकदा 0721-299-1038. तेव्हा या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि स्वर संवाद या कार्यक्रमात आपल्या आवडीची गाणी ऐका. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान केलं जातं, तेव्हा या वेळातच कॉल करा. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत होतं, तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या, आमच्याशी आपलं असलेलं नातं अधिक फुलवा. आणि आता आपल्या रेडिओ मैत्रीण समिधा खाकरेला रजा द्या. नमस्कार.
1: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद, फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
2: श्रोते हो, आताच आपण फोन इन कार्यक्रम स्वर संवाद ऐकलात. या कार्यक्रमाच्या संवादिका आणि निर्मिती समिता खाकरे यांची, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं, तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार रसिका मैत्रिणींनो, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या भारतीय समाजात आणि परंपरेत पाहुण्यांना देव मानलं जातं आणि जेव्हा एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा आपण आपल्या ऐपती पलीकडे जाऊन त्याचं स्वागत करतो, पाहुणचार करतो. ही परंपरा आपल्या समाजाला जोडण्याचा आणि आपलं मन शांत करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. विज्ञानाने सिद्ध केलं आहे की मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. जेव्हा आपण एखाद्याचं हसून स्वागत करतो आणि त्यांना अन्न देतो तेव्हा आपल्या मेंदूत ऍक्सिटोसिन नावाचा हार्मोन स्त्रवतो. ऍक्सिटोसिनला बॉन्डिंग हार्मोन किंवा ट्रस्ट हार्मोन असंही म्हटलं जातं. हा हार्मोन पाहुणा आणि यजमान यांच्यातील विश्वास वाढवतो, तणाव कमी करतो. पाहुणचारामुळं आपल्याला मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं. पाहुण्यांची सेवा केल्यानं आत्मसमाधान मिळतं. जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी चांगलं करतो ना, तेव्हा मेंदूतील सेरोटेनिन आणि डोपामाइनची पातळी वाढते. शास्त्रज्ञांनी याला गिव्हर्स ग्लो म्हणजेच देणाऱ्याची चमक असं म्हटलं आहे. नैराश्य आणि चिंतेशी लढण्यासाठी ही भावना कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी आहे. मैत्रिणींनो, हे इतकं सुंदर आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया नवी आणि जुनी कर प्रणाली, निवड व आपली जबाबदारी याविषयीची सीए रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या या कार्यक्रमात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणालीमध्ये काही ना काही बदल होत असतात. नवी कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली यांपैकी कोणती प्रणाली निवडावी, कर नियोजन कसं करावं, सवलती आणि वजावटींचा लाभ कोणाला मिळतो, तसंच सर्वसामान्य करदात्यांनी कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावं, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आणि याच विषयावर आणि याच प्रश्नांना घेऊन आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए रेणुका देशपांडे बोरामणीकर या मॅडम आज आपल्याकडे आलेल्या आहेत. मॅडम, तुमचं आकाशवाणीतर्फे मी स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आपण सुरुवात करूया. मॅडम, सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली म्हणजे नेमकं काय?
1: जसं दरवर्षी बजेट येतं, फायनान्स ऍक्ट मध्ये ते वेगवेगळे रेट्स करदात्यांना देतात की या रेटनुसार तुम्हाला कर भरायचा आहे. तर 2020 पासून इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काय झालं, त्यांनी दोन वेगवेगळे रेट्सचं असं त्यांना पर्याय दिले करदात्यांना, की म्हणजे जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली. जुन्या कर प्रणाली म्हणजे जी आधीपासून चालत आलेली आहे, त्या तीन स्लॅब होते 10%, 20%, 30% आणि वेगवेगळे वजावटी होत्या, वेगवेगळे एक्झेम्पशन्स चे ऑप्शन होते, म्हणजे की त्याच्यानंतर डिडक्शन मिळेल, काही तुमचं कर त्याच्यातून वजावट मिळेल, काही कर तुम्हाला त्याच्यामध्ये लागणारच नाही त्याच्यावर, असे होते. पण नवीन मध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे रेट्स हे कमी करून टाकले आणि हे वजावटी वगैरे काढून टाकल्यात, असे दोन वेगवेगळे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत.
0: मग दोन्ही कर प्रणालींमध्ये प्रमुख कोणता फरक आहे?
1: प्रमुख फरक हाच आहे की आता जसं मी सांगितलं, तर पहिले की तीन स्लॅब होते फक्त 5%, 10%, 20% आणि आता अगदी 5%, 10%, 15%, 20%, 25%, 30% असे वेगवेगळे स्लॅब आहे. आणि म्हणजे रेट्स कमी करून टाकले त्यांनी. टॅक्स जो तुम्हाला आहे, म्हणजे जो आधी 10 लाखाच्या वरती गेल्यावर तुम्हाला 30% टॅक्स लागायचा, तो आता तुम्हाला 24 लाखाच्या वरती जर तुमचं इन्कम गेलं तर तुम्ही 30% स्लॅब मध्ये येणार आहे. पण त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं की सगळ्या ज्या वजावटी आहे, म्हणजे बाकी ज्या LIC वगैरे, ATC ATG किंवा हाऊसिंग लोन इंटरेस्ट, हे सगळे कमी करून टाकले. तर अशा प्रकारे त्यांनी थोडं हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे.
0: बरं, मग नवीन कर प्रणाली काढण्यात आली आणि त्यामागील काय उद्देश आहे?
1: त्यामागे मुख्य उद्देश हाच की आता जसं आपण बघितलं की आधी तुम्ही टॅक्स रेट जास्त भरा, म्हणजे रेट जास्त लावला, मग नंतर त्याच्यातून विविध वजावटी घेतल्या, तर त्याऐवजी काय केलं त्यांनी, हे सुलभ केलं की डायरेक्ट तुमचे रेटच तुम्ही कमी करून टाकले, टॅक्स रेट्स. म्हणजे करदात्यांना ही सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे की तुम्ही पण, तुम्हाला जर वाटलं शक्य असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. आणि शिवाय ट्रान्सपरन्सी, म्हणजे विविध कागदपत्रे जोडण्याची गरज नाही, हे वजावटींसाठी जे प्रूफ किंवा त्याचं मेन्शन करावे लागतात, अकाउंट नंबर वगैरे, ते गरज नाही. आणि जे आधी जे होतं गुंतवणुकी कराव्या लागायच्या की LIC वगैरे, तर ते सगळ्यांना वाटायचं की तुम्ही बचतीला प्रमोट करत आहे, म्हणजे सेव्हिंग साठी. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी म्हणून बचत नका करू, तुमच्या सोयीनी तुमच्या टॅक्स प्लॅनिंग नुसार तुम्ही बचत करा. आणि हे सिम्प्लिफिकेशन सगळ्यात मेन त्याचा उद्देश असेल की सुलभ व्हावी कर प्रणाली.
0: अगदी छान हे जे तुम्ही सांगितलं की आम्ही पण याच्या आधी जेव्हा टॅक्स भरायचो तर आमच्याकडनं पण या सगळ्या गोष्टी मागितल्या जायच्या की तुमचे कुठले कुठले कागदपत्र असतील, जसं महागातल्या कुठल्याही गोष्टी घेतो त्याची पावत्या वगैरे जोडाव्या लागायच्या, त्याची बिल असायची, किंवा LIC वगैरे जसे असायचे जिथे कुठे गुंतवणूक केलेली असायची त्याचे सगळे सर्टिफिकेट वगैरे सगळं जोडावं लागायचं. पण आता या वर्षीपासून हे सगळं नाहीये, हे खरंच आनंदाची बाब आहे.
1: 2020 पासूनच करण्यात आली होती, म्हणजे

0: ही प्रणाली जी आहे, तेव्हा काय होतं की म्हणजे जुनी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असायची, म्हणजे तुम्हाला जर नवीन कर प्रणाली करायची तर एक फॉर्म भरावा लागायचा. पण आता मागील 2 वर्षांपासून ही नवी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असेल, आणि जुनी कर प्रणाली जर तुम्हाला ऑप्ट करायची असेल, जर त्यानुसार टॅक्स भरायचा असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म भरावा लागणार.
1: अच्छा, म्हणजे ती पण सोय आहे, तुम्ही कुठलीही कर प्रणाली
0: करू शकता. जर बिझनेस इन्कम नसेल तर तुम्ही कोणतीही कर प्रणाली तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. पण जर तुमचं बिझनेस इन्कम असेल तर एकदा का तुम्ही जी बाय डिफॉल्ट कर प्रणाली आहे त्याच्यातून बाहेर पडला तर परत तुम्हाला त्यामध्ये यायचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे.
1: अच्छा, मग नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्या सवलती मिळत आहेत?
0: नवीन कर प्रणालीमध्ये जसं मी आधी सांगितलं की जुन्यामध्ये तुम्हाला LIC म्हणजे ATC ची विविध डिडक्शन होते. LIC PPF मध्ये काही इन्व्हेस्ट केलं, तुम्ही घर कर्ज घेतलं तर हाउसिंग लोन जे इंटरेस्ट मिळायचा किंवा त्याचे तुम्ही जे हप्ते भरायचे ते सगळे ऑप्शन होते, मेडिक्लेम होतं. पण आता नवीन मध्ये या कोणत्याच सवलती नाहीये, फक्त एकच सवलत त्यांनी ठेवली आहे ते म्हणजे NPS. NPS मध्ये जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमचा एम्प्लॉयर म्हणजे तुमचे जे एम्प्लॉयरनी जर त्याला त्या NPS ला जर त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते 14% तुमच्या सॅलरीच्या बेसिक आणि डिअरनेस अलाउन्सच्या तेवढं त्याच्यामध्ये एवढंच फक्त डिडक्शन, एवढीच वजावट नवीन कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे, कारण त्यांनी रेट्स ऑलरेडी कमी केलेले आहेत.
1: मग पगारदार व्यक्तींनी कोणती कर प्रणाली निवडावी आणि याचा निर्णय कशावर अवलंबून असतो? आता तुम्ही जसं सांगितलं की पगारदार व्यक्तींचे जर जे कोणी मालक असतील तर जर त्यांनी ती सोय किंवा जे काही तुमची योजना घेतलेली असते त्यानुसारच त्याला त्याचा लाभ मिळतो असं काही आहे?
0: हो, म्हणजे तेच म्हणलं, जसं म्हणजे एम्प्लॉयरनी जर ते NPS ला कॉन्ट्रीब्युट केलं तरच त्याची वजावट न्यू म्हणजे नवीन प्रणालीमध्ये मिळणार आहे. आणि कोणती कर प्रणाली आपल्याला फायदेशीर आहे हे प्रत्येक तुमचं व्यक्तिपरत्वे बदलेल. म्हणजे कुणाचं इन्कम, तुमचं इन्कम किती आहे, म्हणजे तुमचं सेव्हिंग्स किती आहे, जर कुणाचे काहीच तुमच्याकडे बचत किंवा तुमचं हाउसिंग लोन नसेल तर अर्थातच नवीन कर प्रणालीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण तरीही ते दोन्ही तुम्ही प्रत्येक वेळी तपासून बघायला पाहिजे.
1: मग मॅडम, ज्यांनी गृह कर्ज, विमा, PPF किंवा इतर गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी कोणती प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते?
0: मे बी त्यांना जुनी कर प्रणाली फायदेशीर ठरेल, पण तरी पण ते आपण निश्चित सांगू शकत नाही, ते त्यांचं किती उत्पन्न आहे त्यावरच अवलंबून राहणार आहे.
1: जितकं उत्पन्न असेल त्या
0: ते उत्पन्नाचे स्लॅब पूर्ण बदलत आहे ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळी ते वेगवेगळं कॅल्क्युलेशन करून तज्ञांकडून करून घेऊनच तुम्हाला ते ठरवता येईल की तुम्हाला कोणती कर प्रणाली फायदेशीर आहे.
1: मग मॅडम, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणाली बदलता येते का आणि कोणासाठी आणि कोणत्या अटींवर करता येतं जर असं आपल्याला करायचं ठरलं तर?
0: हा, तेच मी जसं आता सांगितलं ना, कर प्रणालीचे हे दोन्ही कर प्रणालींपैकी बदलता येऊ शकतं, सगळ्यांना बदलता येऊ शकतं. फक्त ज्यांचं व्यावसायिक उत्पन्न असेल तर त्यांना एकदा तुम्ही जुनी कर प्रणाली, सध्या कसं म्हणलं की नवीन कर प्रणाली ही बाय डिफॉल्ट आहे, म्हणजे नवीन कर प्रणाली जर तुम्ही विद इन ड्यू डेट, जे ड्यू डेट आहे त्याच्यात जर तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं तर तुम्हाला नवीन कर प्रणाली जर करायची असेल तर तुम्हाला काहीच त्याचं फॉर्म वगैरे भरायची गरज नाही. पण तरीही जर कुणाला जुन्या कर प्रणालीत जर इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल तर त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. तर तेव्हा तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. पण हे व्यावसायिक लोकांनी जर एकदा ती प्रणाली ऑप्ट केली जुनी तर त्यांना परत नवीन मध्ये येण्याचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे ऍक्ट मध्ये.
1: मॅडम, आता तुम्ही इतकं सविस्तर हे सगळं सांगितलंय की कशा कशा प्रणाली कोणी कोणी कशा कशा प्रकारे निवडाव्यात, पण बऱ्याचदा ना करदात्यांकडून काही चुका होत असतात, बहुतेक नकळत होत असतात किंवा त्यांना त्या गोष्टींचं इतकं ज्ञान नसणार म्हणून होत असतील, किंवा ज्यांच्याकडे ते जातात त्यांनी त्यांना इतकी सखोल माहिती दिलेली नसते, अशा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. तर अशा सामान्य चुका काय होऊ शकतात? बरं,
0: सध्या सगळ्यात पहिली म्हणजे काय की तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स उपलब्ध असतात, तुम्ही बरोबर जो इन्कम टॅक्सचा फॉर्म आहे तो बरोबर सगळ्यात पहिले तो निवडा सगळ्यात पहिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इन्कम टॅक्स मध्ये सगळी तुमची माहिती जाते.

0: ईआयएस म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, त्याच्यामध्ये सगळी माहिती जाते तुमची, म्हणजे तुम्ही काही प्रॉपर्टी मोठी घेतली का, काही तुम्ही शेअर्स विकले का, तुमचा सेव्हिंगचा काही इंटरेस्ट असो, डिपॉझिटचा इंटरेस्ट असो, अशी सगळी माहिती त्या इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये दिसते. तर ती तुम्ही बघा आणि त्याच्याशी तुमचं तुम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्न भराल ती माहिती आणि ती माहिती मॅच व्हायला पाहिजे. समजा तुम्ही शेअर्सचा काही सेल केला आणि तो तुम्ही दाखवलंच नाही याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये, तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.
1: अच्छा.
0: आणि किंवा मग तुम्ही कमी दाखवलं तर मिसमॅचची ती पण नोटीस येऊ शकते. म्हणून तुम्ही ती इन्फॉर्मेशन, एक तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही डिस्क्लोज करा आणि चुकीने काही राहणार नाही हे तपासण्यासाठी तुम्ही ते एआयएस बघा आणि एआयएस मधून सगळी माहिती तुमची इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये त्याचं म्हणजे डिक्लेअर व्हायला पाहिजे. तुमचं प्रत्येक गोष्ट तिथे इन्कम टॅक्स मध्ये दिसणार आहे. सगळे बँक अकाउंट लिंक असतात, पॅन अकाउंट, आधार, त्याच्यामुळे सगळी माहिती तुम्ही सगळं जे काही केलेलं आहे ते डिस्क्लोज करा.
1: हा हा हा. म्हणजे आपल्या जे काही करणार आहोत पारदर्शकता राहणं खूप महत्वाचं आहे, नाही तर मग पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याही समस्या उद्भवू शकतात.
0: बरोबर,
1: अगदी. मग मॅडम, कर नियोजन आणि कर चुकवणं यामध्ये काही फरक आहे का? म्हणजे टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हॅजन यामध्ये काही फरक आहे का?
0: नक्कीच फरक आहे. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय, की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून ज्या विविध कर वजावटी किंवा जे काही कायद्यामध्ये दिलेले आहेत ऑप्शन्स ते त्याचा अवलंब करून कमीत कमी टॅक्स भरणे. म्हणजे जसं जुन्या कर प्रणालीमध्ये विविध जे आहेत, विविध अलाउन्सेस होते, विविध डिडक्शन आहेत, हाउसिंग लोन इंटरेस्ट वगैरे, ते सगळ्यांचा फायदा घेऊन कमीत कमी टॅक्स भरता येणं म्हणजे हे टॅक्स प्लॅनिंग झालं. त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करायचं की हाउसिंग लोन इंटरेस्ट घेऊ आम्ही, त्यानुसार अजून काय काय सेव्हिंग्स करू. पण आणि टॅक्स इव्हॅजन म्हणजे काय, की आयदर तुम्ही इव्हॅज म्हणजे लपवणं, म्हणजे टॅक्सची चोरी आहे ती, की तुम्ही इन्कमच कमी दाखवणं किंवा जे चुकीची माहिती देणं, म्हणजे जसं की तुमचं एलआयसी नाहीये, हाउसिंग लोन नाहीये, तरी तुम्ही ते चुकीचं त्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवणं आणि त्याच्या वजावटीचा फायदा घेणं की ज्याने तुमचा टॅक्स कमी होईल. तर हे निश्चितच टॅक्स इव्हॅजन हे बेकायदेशीर आहे आणि टॅक्स प्लॅनिंग नक्कीच कायदेशीर आहे.
1: अगदी. मॅडम, आणखीन एक असं आहे की आपला हा कार्यक्रम पण महिलांसाठीचा आहे आणि कर प्रणाली वगैरे या ज्या गोष्टी आहेत आर्थिक बाबींच्या वगैरे, ते बहुतेक वेळा कसं होतं म्हणजे महिला त्या स्वतः कमवतात, पण म्हणतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढे निघालेली आहे आणि तिचं स्वतःचं अस्तित्व आहे. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की या सगळ्या गोष्टींमध्ये जी आपण कर प्रणाली टॅक्स वगैरे असं म्हणतो त्या पडत नाही किंवा त्यांना असं वाटतं की हे आपल्याला कळत नाही, तर यावर तुम्ही काय सांगाल की म्हणजे महिलांचं याच्यामध्ये किती सहभाग असायला हवा?
0: महिलांना नक्कीच, त्यांनी आपण जे काही करतो आहे, तुमच्या नावाने काय बिझनेस आहे, त्याच्यात किती म्हणजे फायनान्शियल लिटरसी, आर्थिक साक्षरता या बाबतीत म्हणजे ही तर तशीच कमी आहे आणि महिलांच्या बाबतीत तर ती अगदीच कमी आहे. म्हणजे त्यांना काहीच माहिती नसते त्यांच्या नावाने कुठलं प्रॉपर्टी काय इन्कम दाखवतोय. म्हणजे आम्ही जेव्हा इन्कम टॅक्स रिटर्न महिलांचे भरतो फक्त ओटीपी देणं त्याच्याशिवाय आणि ते सही करतात त्याच्याशिवाय त्यांना त्या बाबतीत काहीच माहिती नसते. म्हणून तुम्ही हळूहळू समजून घ्या तुम्ही कशावर सही करताय, ती बॅलन्स शीट वगैरे तुम्हाला पटकन समजणार नाही पण थोड्या थोड्या तरी तुम्ही त्याचं प्रयत्न करा. नवऱ्याला विचारा माझ्या नावाने काय आहे, कुठल्या पॉलिसीज आहे, कुठे मी नॉमिनी आहे की नाही. कारण समजा काही अघटित घटना घडली तर नवऱ्याला सगळी माहिती असते आणि समजा काही झालं तर बायकोला त्याच्या नावाने काय प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे आहे, काय काहीच माहिती नसतं. तर ती अगदी गरजेची बाब आहे तुम्ही सगळं माहिती समजून घेणं आणि सगळं नवऱ्यांनी पण ते सगळं एका ठिकाणी लिहून सगळं समजावून सांगायला पाहिजे त्यांना.
1: अगदी अगदी, खरंच. आणि स्त्रियांनी या सगळ्या गोष्टींमध्ये जसं तुम्ही सांगितलं की आर्थिक साक्षरता ही महिलांनी करून घेणं खूप महत्वाची आहे. मॅडम, आता तुम्ही इतक्या छान आणि सविस्तर रीतीने सांगितलं की कसं कसं असतं हे टॅक्स प्रणाली आणि कर प्रणाली कशी असते, कोणी भरावं वगैरे आणि कशी काळजी घ्यावी. पण बऱ्याचदा मॅडम असं होतं ना की उत्पन्न असतं, उत्पन्नाचं साधन असतं, पण बऱ्याचदा टॅक्स भरला जात नाही किंवा त्यांना काहीतरी किंतु परंतु काहीतरी शंका कुशंका मनात असतात की कशाला उगेच आपण टॅक्स भरा.

0: तर मग असं टॅक्स न भरणं हे किती गैरजबाबदारीचं आहे किंवा टॅक्स भरणं हे किती महत्वाचं आहे, काय सांगाल तुम्ही?
1: टॅक्स भरणं हे नक्कीच म्हणजे नैतिक जबाबदारी आहे आपली, कायदेशीर तर आहेच, आणि शिवाय तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी पण ते जरुरी आहे. आता जसं तुम्ही म्हणलं की तुमचं उत्पन्न आहे, पण ते जर उत्पन्न जोपर्यंत तुमचं कायदेशीर रेकॉर्डवर येणार नाही तोपर्यंत ते कसं ग्राह्य धरले जाईल? म्हणजे आता समजा आजकाल सगळेच जण लोन घेतातच, हाउसिंग लोन असो किंवा बिझनेससाठी तुम्हाला, पण ते बिझनेससाठी बँकमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तेव्हा त्यांना ग्राह्य कुठलं ते प्रूफ धरतील? जर ते इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जर त्यांना दिसलं की हे तुमचं इन्कम आहे तरच ते ग्राह्य होईल ना. म्हणून जे काही इन्कम आहे ते तुम्ही दाखवायला पाहिजे आणि भरायला पाहिजे. तुमचे पेपरही त्या स्ट्रॉंग होतील आणि तुमची ती एक कायदेशीर आणि नैतिक जबाबदारीही तुम्ही पार पाडून देशाच्या अर्थव्यवस्थेला आपलं काही कॉन्ट्रीब्युशन द्याल तर म्हणजे ते भरणं जरुरी आहे.
0: पण आपल्या उत्पन्नाच्या आधारावरच त्यांना
1: अगदी कर भरावा. आणि जसं नवीन कर प्रणालीमध्ये मी सांगितलं ना, अगदी 5, 10, 15 म्हणजे असे टॅक्स लॅब आहे, म्हणजे 4 लाखापर्यंत तुम्हाला काहीच नाही. तसं तर आता 12 लाखापर्यंत काहीच तुम्हाला इन्कम जर असेल तर तुम्हाला टॅक्सच लागणार नाही, पण एकदा 12 लाखाच्या वरती गेलं तर 4 लाखापासूनच तुम्हाला टॅक्स लागेल. पण ह्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की आधी तुम्हाला 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागायचा, पण आता 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 10% म्हणजे टॅक्स मध्ये तुम्ही बसणार, आणि 24-25च्या वरती गेल्यावर तुमचं टॅक्स लॅब तो 25-30% होईल. तर म्हणून फार काही तुम्हाला टॅक्स एवढा काही भरावा लागत नाहीये, आणि ते पण जर बिझनेस इन्कम असेल म्हणजे तुमचं जर हे असेल तर तुम्हाला खर्च मायनस करून जो तुम्ही प्रॉफिट आहे त्याच्यावरच तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. आणि सॅलरीड म्हणजे पगारदार व्यक्ती असेल तर स्टँडर्ड डिडक्शनही 75,000 ते मिळतच आहे, आणि एनपीएसचं कॉन्ट्रीब्युशनही वजावट म्हणून मिळतं आहे 14% जे आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या स्लॅब प्रमाणे टॅक्स भरायचा आहे. तर फार काही ते टॅक्स स्लॅब नाहीये तर ते नक्कीच भरायला पाहिजे.
0: म्हणजे न्यूनतम टॅक्स भरून, न्यूनतम कर भरून सुद्धा आपण आपले जे काही भविष्यात आपल्याला लाभ मिळणार आहे बँकेकडून वगैरे त्याचा आपण त्या सवलतीचा त्या योजनांचा आपण फायदा घेऊ शकतो, तो मिळू शकतो जर आपण कर भरला तरच. मॅडम, आयकर विवरणपत्र भरताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी?
1: हा, जसं मी आता सांगितलं की तुम्ही एआयएस मधलं सगळं जे इन्कम आहे ते तुमचं सगळं दिसायला पाहिजे, तुमचं सगळं उत्पन्न तुम्ही दाखवायला पाहिजे, तुमचं बँक अकाउंट बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये दाखवल्या गेल्या पाहिजे, ते व्हॅलिडेशन करून घ्यायला पाहिजे, आधार पॅन लिंक हवं, शिवाय तुम्ही फॉर्म जो आहे तो बरोबर निवडायला पाहिजे, जे फॉर्म 1 ते 5 उपलब्ध आहे त्याच्यातून, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरायला पाहिजे. आधी कसं तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत भरलं तरी चालायचं, पण जर तुम्ही वेळेत भरलं नाही तर 31 जुलै जी आहे ती नॉन बिझनेस म्हणजे ज्यांचं बिझनेस नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि 31 ऑगस्ट आहे ती ज्यांचं ऑडिट नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि ऑडिट आहे त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर आहे. तर ते जर तुम्ही ड्यू डेट एकदा ओलांडली तर तुम्हाला लेट फी ही बाय डिफॉल्ट लागणार. जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती गेलं तर 5,000 लेट फी, नाहीतर तुमची 1,000 लेट फी आहे. तर म्हणून लेट फी पण तुमची वाचेल आणि तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि या एआयएस शिवाय अजून एक फक्त माहिती तुम्हाला बघायची आहे की जर तुमच्या फॉरेन असेट्स काही असतील, विदेशातल्या असेट्स म्हणजे असेट्स म्हणजे नुसती काही प्रॉपर्टी नाही की घर गाडी वगैरे, तुमचे शेअर्स, आजकाल शेअर्स मध्ये सगळे डील करतात, तर फॉरेनचे शेअर्स जरी असले त्याचा सेल जर तुम्ही केला असेल तर ते उत्पन्न तर तुम्ही दाखवाच कॅपिटल गेन या हेड खाली, शिवाय ते शेअर जे 31 मार्चला तुमच्याकडे असतील ते फॉरेन असेट्स म्हणून एक त्याचं शेड्यूल येतं त्यामध्ये त्याचं ते तुम्ही दाखवा, ती माहिती दाखवणं गरजेचं आहे.
0: अगदी अगदी, जसं मॅडम तुम्ही सांगितलं की 31 जुलै ही एक शेवटची तारीख असते आणि आज 31 जुलैच आहे, म्हणजे ज्यांनी जर भरला नसेल तर आणि कोणी ऐकत असेल त्यांनी अगदी आज धावपळ करून आजच्या
1: 12 वाजायच्या आधी भरा, आणि जर
0: तर त्यांनी धावपळ करून कसंही करून आजच्या आज कर भरा, टॅक्स भरा, नाहीतर मग तुम्हाला त्याचा दंडही लागू शकतो.
1: आणि जर बिझनेस इन्कम असेल तर 31 ऑगस्ट आहे नॉन ऑडिटची.
0: मॅडम, जाता जाता शेवटचा प्रश्न की पहिल्यांदा जे आयटीआर भरतात म्हणजे आयकर विवरण पत्र भरतात त्या व्यक्तींना आपण कोणत्या सूचना द्याल, म्हणजे त्यांनी कशी काळजी घ्यावी?
1: तसं आता आपण जसं सांगितलं, पॅन आधार लिंक पाहिजे, पॅनचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि सगळं उत्पन्न तुम्ही दाखवा कुठलं.

0: उत्पन्न तुम्ही लपवू नका. आणि असं काही नाही, खूप जणांना वाटतं की आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीये आणि मग आता आपण भरलं तर आपण अगदी इन्कम टॅक्सच्या रडारवर येऊ, तसं काही नाही आहे. तुम्ही उलट इन्कम टॅक्स रिटर्न भरून एकदा निश्चित होऊन जाल जे काही तुमचं दिसतं आहे इन्कम, की तुमचं म्हणजे एक पारदर्शकता राहते आणि तुमचं ते प्रॉपर एक ऑथेंटिक डिस्क्लोजर होतं. म्हणजे आता समजा तुमचं एखादं शेअर तुम्ही सेल केले किंवा तुम्ही एफडी केले आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाहीये तर उलट तुम्हाला नोटीस येईल. म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही निश्चितपणे जर नसेल भरलं तर यावर्षीपासून सुरुवात करा आणि नक्की आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि आधी जी मी जी काय काळजी सांगितली आहे एआयएस वगैरे ते सगळं तुम्ही मॅच करून भरा.
1: अगदी अगदी मॅडम, कर प्रणालीविषयी अत्यंत सोप्या आणि समजवण्यासारख्या भाषेत आपण दिलेली ही माहिती निश्चितच आपल्या मैत्रिणींना श्रोत्यांना उपयुक्त ठरेल आणि नवीन आणि जुनी कर प्रणालीतील फरक, योग्य पर्याय निवडताना घ्यावयाची काळजी, तसंच कर नियोजनाचं महत्व याविषयी आपण केलेलं मार्गदर्शन अगदी मोलाचं आहे. आणि आपल्या मैत्रिणी, आपल्या श्रोतावर्ग निश्चितच याचा विचार करतील आणि त्यांचा या सगळ्या गोष्टींचा त्यांना लाभ होईल. आणि मॅडम तुम्ही इथे आलात आणि इतक्या सुंदर सहज सोप्या भाषेत इतकं छान तुम्ही मार्गदर्शन केलं यासाठी आकाशवाणी आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मला इथे येऊन संधी दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, नवी आणि जुनी कर प्रणाली, निवड व आपली जबाबदारी याविषयीची सीए रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, आता चातुर्मासही सुरू झालाय, मग चातुर्मासामध्ये उपवासाचं काही ना काही वेगवेगळे पदार्थ लागतातच आणि पुढे श्रावण मासही येणार आहेच. तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे उपवासाच्या इडल्या. तर याचं साहित्य आहे एक वाटी भगर, एक चमचा साबुदाणा, एक चमचा खोबरा किस, एक वाटी दही आणि थोडस पाणी आणि त्यात उपवासाचं मीठ. मैत्रिणींनो, भगर, साबुदाणा, खोबरं आणि दही मिक्सरमधून छान पैकी वाटून घ्यायचं आणि त्याच्यात सोडा टाकून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आणि एका तासाभरानंतर हे पीठ छान फुलून येतं तेव्हा इडली पात्रात टाकून वाफवून घ्यायच्या आणि मस्त मऊ सूत इडल्या तयार होतात. आणि मैत्रिणींनो, या इडल्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात. आणि बरं का, या इडल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.

0: मैत्रिणींनो, गायक मोहम्मद रफींच्या पुण्यस्मरणानिमित्त आज ऐकूया कार्यक्रम मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन, याचे लेखन आणि वाचन आहे कल्पना ढोकणे यांचं.
1: ए

0: रुसवा सोड़ सके पूरे हाँ बहाना छोड़ना अबोला।
1: तानसेन, संगीत सम्राट तानसेन अकबराच्या नवरत्नांपैकी एक रत्न। असं म्हणतात की तानसेन जेव्हा राग मल्हार गायचे तेव्हा पाऊस पडायचा आणि दीपक राग जेव्हा गायचे तेव्हा दिवे आपोआप प्रज्वलित व्हायचे, ते तानसेन। आणि आपल्या चित्रपट सृष्टीला मिळालेले तानसेन म्हणजेच स्वर्गीय आवाज लाभलेले मोहम्मद रफी भारतीय संगीत सृष्टीत अनेक गायक होऊन गेले, पण असा एक आवाज जो आजही आपल्या सुखात दुःखात प्रेमात विरहात आणि भक्तीत सुद्धा आपल्या सोबत असतो, तो आवाज म्हणजे स्वर्गीय मोहम्मद रफी।

अतिशय तरल मखमली जितका तो दमदार तितकाच हळुवार सुद्धा. असं म्हणतात की जेव्हा देवाने सुरांची निर्मिती केली तेव्हा सुरांची जादू मोहम्मद रफी यांच्या गळ्यात सोपवली. अभिनेता कुणीही असो त्या प्रत्येक अभिनेत्याला मोहम्मद रफींनी आपला आवाज देऊन अमर केला आहे. असा हा सुरांचा बादशाह त्याच्या सांगीतिक प्रवासाबद्दल आज सांगायला खूप छान वाटतंय. त्यांचे गायन क्षेत्रातील आदर्श होते त्या जमान्याचे प्रसिद्ध गायक केएल सैगल. एकदा सैगलजींचा मोठा शो होता. तिथे प्रचंड गर्दी झाली होती. मोहम्मद रफींच्या मोठ्या भावाचे मित्र हमीदजी हे छोट्या रफींना घेऊन तिथे गेले. त्यावेळी त्यांचं वय अवघ 13 वर्षाचं होत. शो सुरू होण्याआधीच लाईट गेली त्यामुळे मग शो कसा सुरू होणार, कारण माईक वगैरे सगळंच बंद. तेव्हा हमीदजींनी छोट्या रफीला एवढ्या गर्दीसमोर गाणे म्हणायला लावले ते गाणे म्हणत गेले आणि लोक ते गाणे ऐकत गेले. नंतर लाईट आल्यावर सैगलजी तिथे आले आणि त्यांचा शो त्यांनी कंटिन्यू केला. पण म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदरजी पण आलेले होते. त्यांनी रफीजींना पाहिलं, त्यांचं गाणं ऐकलं आणि गाण्यासाठी पहिला ब्रेक श्यामसुंदर यांनी दिला. अशा रीतीने मोहम्मद रफींच्या गाण्याची कारकीर्द सुरू झाली. 1948 मध्ये एका गाण्याने मोहम्मद रफींना रातोरात प्रसिद्ध करून टाकलं. ते गाणं होतं सुनो सुनो ए दुनिया वालो. 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर एका रात्रीतून हे गाणं गीतकार हुसनलाल भगतराम यांनी लिहिलं आणि मोहम्मद रफींनी ते गाणं असं काही गायलं की प्रत्येकाच्या डोळ्यात ते गाणं ऐकून पाणी होतं. एकाच महिन्यात या गाण्याच्या 1 मिलियन रेकॉर्ड्स विकल्या गेल्या आणि प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात मोहम्मद रफींनी स्थान मिळवलं. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे गाणं ऐकलं तेव्हा ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी मोहम्मद रफींना आपल्या घरी बोलावलं आणि या गाण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य सोहळ्यात म्हणजे 15 ऑगस्ट 1948 मध्ये मोहम्मद रफींना रजत पदक देऊन सन्मानित केलं. त्यानंतर संगीतकार नौशादजी यांच्या सोबत त्यांनी अनेक गाणी केली. नौशादजी मोहम्मद रफींच्या आवाजाला खुदाकी आवाज म्हणायचे. सन 1951 मध्ये नौशादजी बैजू बावरा चित्रपटासाठी संगीत देत होते. सर्व गाणी मोहम्मद रफींना गायला दिली आणि रफींच्या आवाजाने ती गाणी अजरामर झाली. त्यातलं एक गाणं होत ओ दुनिया के रखवाले. हे गीत शेवटच्या कडव्यात तार सप्तकात जाते, जे रेकॉर्ड करताना रफींच्या गळ्यातून रक्त येत होत तरीही त्यांनी पर्वा न करता हे गीत पूर्ण केलं. त्यानंतर बऱ्याच दिवस त्यांना गाताही येत नव्हतं. हा असतो एका गायकाचा कामाच्या प्रति निष्ठा.

त्यांनी नौशादजींसोबत जवळपास 150 हून अधिक

आणि गायलीत. अतिशय दृढ असे मैत्री संबंध होते त्या दोघांचे. नौशादजींसोबतच त्यांनी संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासोबतही अनेक गीते गायली आहेत. एकूण 340 गीते या जोडीसोबत त्यांनी गायली आहेत आणि सगळी सुपरहिट गाणी. त्याचबरोबर संगीतकार ओ पी नय्यर, रवीजी, एस डी बर्मन, आर डी बर्मन, मदन मोहनजी, चित्रगुप्त, खय्यामजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी अनेक

मदन मोहन जी, चित्रगुप्त, खय्याम जी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याण जी आनंद जी, राजेश रोशन अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी अनेक सुपरहिट गीते आपल्याला दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी त्यांनी गायली आहेत. जवळपास 400 अधिक गाणी या जोडगोळीसोबत गायलेली आहेत. संगीतकार मदन मोहनजींच्या एका गाण्यासाठी जवळपास 24 रिटेक झाले, पण तरीही मदन मोहनजींचं समाधान होत नव्हतं. रफी जी और एक बार, रफी जी और एक बार असं म्हणणं त्यांचं सुरूच होत, पण तरीही काहीही तक्रार न करता रफीजीने ते गाणं पूर्ण केलं. आणि आजही आपण ते गाणं मोठ्या आवडीने ऐकतो. ते गाणं होत ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं. या हिंदी गाण्यासारखंच एक मराठी गीत आहे बरं का, ते गाणं होत माझ्या विराण हृदयी पाहू नकाच कोणी, आहे अजून ओली इश्कातली निशाणी. हे सुंदर मराठी विरह गीत, प्रेयसीच्या विरहात तिच्या आठवणीत गायलेलं हे गीत रफीजींनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं आहे. त्यात तो विरहाचा भाव आणि प्रियकर आणि त्याचा एकाकीपणा त्यांच्या गायकीतून दिसून येतो.

त्यांनी हिंदीसह मराठी, गुजराती, पंजाबी, तेलगू अशा अनेक भाषांमधून गाणी गायलीत. खरं तर आपल्याला यातील काही भाषा कळत सुद्धा नसतात, पण मोहम्मद रफींच्या गाण्यातील भावामुळे आपल्याला गाणं कळायचं. मोहम्मद रफींनी मराठीमध्ये अनेक गीते गायलीत, म्हणजे भक्तिगीत, भावगीत, कोळीगीत, विरहगीत, बालगीत, प्रेमगीत अशी अनेक गीते त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. अनेक संगीतकारांची गीते त्यांनी गायलेली आहेत, पण संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत सर्वात जास्त मराठी गीते गायली आहेत. मग त्यामध्ये शोधीशी मानवा असेल, प्रभू तू दयाळू असेल, नको आरती की नको पुष्प मला अशी अनेक अवीट गोडीची भक्तिगीते या जोडगुळेने आपल्याला दिलेली आहेत. संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफींचं नातं हे केवळ संगीतकार आणि गायक एवढंच नव्हतं, तर ते एक मैत्रीपूर्ण असं नातं होतं. आणि म्हणूनच श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफी मधील मराठी गाण्याची क्षमता ओळखून त्यांना मराठी गीते गाण्यासाठी प्रोत्साहन दिले. मोहम्मद रफी म्हणजेच अमराठी गायक, पंजाबमध्ये जन्मलेले हे, त्यांना मराठी वाचता देखील येत नव्हतं. म्हणून श्रीकांत ठाकरे मराठी गीतांचे शब्द त्यांना उर्दू लिपीत लिहून द्यायचे. मोहम्मद रफी प्रत्येक शब्दाचा अर्थ, उच्चार आणि भाव समजून घेत आणि त्यानंतर ते गीत गात असत. आणि त्यामुळेच त्यांच्या मराठी गाण्याचे उच्चार पण बघा किती शुद्ध आणि स्पष्ट ऐकू येतात. 1975 मध्ये शूरा मी वंदिले हा मराठी चित्रपट आला होता आणि तेव्हापासून या दोघांमधील मैत्री अधिक घट्ट होत गेली. आणि या मैत्रीतूनच मराठी संगीताला मोहम्मद रफी यांच्या आवाजाची अनमोल भेट मिळाली. शूरा मी वंदिले या चित्रपटामध्ये मोहम्मद रफी यांनी एक अतिशय सुंदर गीत गायलेलं आहे. अतिशय धीर गंभीर आणि संथ चालीचं हे गीत. अरे दुःखी जीवा बेकरार हो नको.

आहा, खूप सुंदर असं हे भावगीत भावगीतांच्या स्वर्ण काळामधील एक अत्यंत लोकप्रिय आणि दुःखी मनाला दिलासा देणारं हे गीत, खचलेल्या मनाला उभारी देणारं हे गीत तितक्याच ताकदीने मोहम्मद रफींनी गायलं आहे. असं वाटत नाही की ते गाणं गात आहेत, तर एखाद्या दुःखी माणसाला धीर देत आहेत, त्याचं सांत्वन करत आहेत असा भास होतो. ही असते आवाजातली परिपक्वता आणि ती मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये अगदी ठासून भरली होती.

मोहम्मद रफी जेव्हा मराठी गाणं रेकॉर्ड करायचे ना, तेव्हा श्रीकांतजी यांना सांगायचे की मी मराठी गाणं गाताना कुठेही उर्दू शब्दाचा लहेजा आला, उच्चारात कुठे चूक झाली, तर मी दिग्गज गायक आहे हा विचारही न करता मला हक्काने थांबवायचं आणि चूक दुरुस्त करायची. कदाचित त्यांच्या शिकण्याच्या वृत्तीमुळेच ही गाणी आज इतकी शुद्ध वाटतात. मोहम्मद रफी म्हणजे अतिशय दानशूर आणि मनाने दिलदार असं हे व्यक्तिमत्व होतं. 1960 ते 1970 दशकामध्ये मराठी चित्रपट सृष्टी आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या संकटातून जात होती. अनेक निर्मात्यांकडे मोठ्या मोठ्या गायकांना देण्यासाठी पैसे नव्हते. अशा वेळी मोहम्मद रफींनी मराठी गाण्यांच्या रेकॉर्डिंगचे स्वतःचे मानधन तर सोडाच, पण अनेक वेळा स्टुडिओचे भाडे सुद्धा स्वतःच्या खिशातून द्यायचे. अनेक मराठी गाण्यांसाठी त्यांनी आपल्या संगीतकार मित्रांकडून अगदी नाममात्र मानधन घेऊन ते गाणं त्यांच्यासाठी गायलेलं आहे किंवा पैसे घेण्यास नकारही दिलेला आहे. हा त्यांचा मराठी भाषेबद्दलचा आदर होता आणि तो पैशापेक्षा खूप मोठा होता. हिंदीमध्येही असे बरेच किस्से आहेत, पण त्यापैकी एक म्हणजे व्ही शांताराम यांचा सेहरा हा चित्रपट आणि त्याचे संगीतकार होते संगीतकार रामलाल आणि गाणं होतं तकदीर का फसाना जाकर किसे सुनाय. आधी हे गाणं महेंद्र कपूर यांच्याकडून गाऊन घेण्यात आलं, पण व्ही शांताराम यांना त्यांच्या गाण्यामध्ये तो दर्द दिसला नाही जो त्यांना हवा होता. त्यानंतर हे गाणं मोहम्मद रफीकडून गाऊन घेण्याचं ठरलं. त्यावेळी एका गाण्याची फी 10 ते 15 हजार एवढी होती. गाण्याचं बजेटही कमीच होतं, पण संगीतकार रामलाल यांच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी मोहम्मद रफींनी फक्त 1000 रुपये घेऊन हे गाणं गायलं आणि या गाण्याने नवा इतिहास रचला. त्यांच्याकडे आलेला कोणीही व्यक्ती मोकळ्या हाताने कधीच गेला नाही, इतकं हे उदार व्यक्तिमत्व होतं. संगीतकार श्रीकांत ठाकरे बरोबरच त्यांनी संगीतकार सुधीर फडके, दशरथ पुजारी, वसंत देसाई यांची देखील गाणी गायलेली आहेत. त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वात जास्त ऐकलं जाणारं गाणं माहितीये कुठलंय?

सुंदर असं हे गीत गीतकार वंदना विटणकर यांची सुंदर रचना आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची अतिशय गोड अशी चाल आणि मोहम्मद रफीजींचा आवाज त्यामुळे हे गीत अजरामर झालेलं आहे. मराठी भाषेचे जे उच्चार यात त्यांनी केलेले आहेत ना ते थक्क करणारे आहेत. जी भक्तिभावना यात आहे ती डायरेक्ट काळजाला भिडते. यातील प्रत्येक शब्दाशब्दातून त्यांनी मराठी भाषेवर घेतलेले कष्ट दिसून येतात. अशा धीर गंभीर गाण्याबरोबरच त्यांनी काही चुलबुली नटखट अशी प्रेमगीते पण केली आहेत बरं का. बालगीते ही गायली आहेत. आता हेच बघा ना गीतकार वंदना विटणकर यांचं प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा. हसा मुलान हसा हे अतिशय सुंदर आणि सकारात्मक गीत. मुलांनी जीवनातील संकटाचा सामना नेहमी हसत करा आणि पुढे जा असा संदेश देणारे हे गीत लोकप्रिय बालगीतापैकी एक आहे. छोट्या मुलांसाठी गाताना मोहम्मद रफींनी तोच निरागसपणा आणि उत्साह आपल्या गीतामध्ये आणला आहे त्यामुळे ते जास्त प्रभावी वाटतं.

अगदी शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य गाण्यापर्यंत ते अगदी सहजतेने गायलेले आहेत. 3 दशकापेक्षा अधिक काळ या चित्रपट सृष्टीवर आणि आपल्या मनावर सुद्धा अधिराज्य गाजवणाऱ्या मोहम्मद रफींच्या आवाजातील बारकावे आणि त्यांचा साधेपणा आणि त्यांची मराठी गाणी याविषयी बोलायला खरंच खूप छान वाटतंय. एवढंच कशाला, त्यांनी कोळी गीत सुद्धा अस्सल कोळी ढंगात आणि तितक्याच गावरान पद्धतीने गायला आहे हो, की ऐकताना असं जराही वाटत नाही की हे अमराठी गायक आहेत म्हणून. अतिशय जोशपूर्ण असं हे गीत आणि त्यांना साथ दिली होती त्यावेळेच्या त्यांच्या सहगायिका पुष्पा पागधरे यांनी. आणि गाणं होतं, अगपोरी संभाले दर्याला तुफान आईलय भारी. सुंदर अशा ठेक्याचं हे गाणं आजही आपल्याला कोळी गीताचा ठेका धरायला लावणारं हे गीत आजही तितकंच फ्रेश वाटतं.

0: अतिशय अष्टपैलू असा हा गायक. कुठलंही गाणं असो, मग ते देशभक्तीपर, शास्त्रीय संगीत, रोमॅन्टिक, कव्वाली, सुफी, भजन, तितक्याच ताकदीने सादर करायचे. पडद्यावरील अभिनेत्याशी ते आपला आवाज मॅच करून गाणं म्हणायचे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शम्मी कपूर. त्यांच्या ऊर्जेला, अवखळपणाला मोहम्मद रफींचा आवाज अगदी अचूक न्याय द्यायचा. जेव्हा मोहम्मद रफींचे निधन झाले तेव्हा शम्मी कपूर म्हणाले होते, आता मी पडद्यावर कसा गाणार, कारण माझा आवाज कायमचा निघून गेला आहे. मोहम्मद रफींना 1967 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे आणि 1 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी 26,000 वर गाणी गायली आहेत. त्याचप्रमाणे 2001 मध्ये त्या शताब्दीचा सर्वश्रेष्ठ महान गायक म्हणून त्यांना बहुमान मिळालेला आहे. मराठीमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत, त्यापैकी त्यातलं एक भावगीत हे मना आज कोणी बघ तुला साध घाली, अतिशय सुंदर असं हे लोकप्रिय वंदना विटणकर यांचं गीत आणि माझ्यासोबतच अनेक श्रोत्यांना सुद्धा आवडणार. अजून एक दुसरे गीत माझ्या आवडीचं, ते म्हणजे नको भव्य वाडा नको गाडी घोडा अनाडी असे मी तुझा प्रेम वेडा. अतिशय सुंदर ही रचना. गीतातील त्या प्रियकराचा साधेपणा, निष्पापणा मोहम्मद रफींच्या आवाजामधून हुबेहूब दिसतो. अर्थात श्रीकांत ठाकरे यांचं प्रभावी संगीत ही या गाण्यातील जमेची बाजू आहे.
1: नको भव्य वाडा नको गाडी घोडा

0: धीर थोड़ा अन्नाडी असेमी तुझा प्रेम बेड़ा।
1: मोहम्मद रफी नेमी म्हणायचे की देखना मैं गाते गाते इस दुनिया से चला जाऊंगा, आणि झालं हे तसंच। 31 जुलै 1980 या दिवशी ते आपले मित्र लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी एक गाणं रेकॉर्ड करणार होते। सकाळी 11:30 वाजता रेकॉर्डिंग पूर्ण झालं, ते घरी आले, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला आणि रात्री 10:30 वाजता त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला। पण म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, आज ते आपल्यात नसले तरी सकाळी उठल्यापासून

ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा आवाज प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सोबत असतो. जोपर्यंत या पृथ्वीवर संगीत आहे तोपर्यंत मोहम्मद रफी अमर राहतील. मोहम्मद रफींची गाणी आपल्याला सदैव आनंद देत राहतील, कारण गाणी कदाचित संपतील पण त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला आनंद कधीच संपणार नाही. त्यांच्या सुरांना आणि त्यांच्या आठवणींना शतशत वंदन करून शेवटी हेच म्हणावंसं वाटतं की काळाच्या पडद्याआड गेले जरी त्यांचे सूर आजही सोबतीला आहेत. मोहम्मद रफी, तुमच्या स्वरांचे ऋण या मराठी मातीवर कायम आहेत.

मैत्रिणींनो, आस पास या चित्रपटातील हेच ते गीत जे मोहम्मद रफींचं शेवटचं गीत ठरलं, अगदी शेवटचं, जे मनाला चटका लावून जाणार आहे. मैत्रिणींनो, मोहम्मद रफी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण कार्यक्रम ऐकलात मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन. याचं लेखन आणि वाचन होतं कल्पना ढोकणे यांचं. बरं तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, आताचा पण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 1 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
1: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. विविध भारती से थोड़ी देर में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला सफर.

माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारसींच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीनं सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाही असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपरफुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्यानं विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची चौकशी CBI करण्याची मागणी भाजप खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांनी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीतारामन राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंग यानं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर शीला कालीरामन हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह 2026 साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंब विविध समुदाय आणि आरोग्य सेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला स्तनपान करता येईल हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त आईचं दूध मिळणं आवश्यक आहे. पाणी मध ग्लुकोज किंवा तत्सम कुठलेही द्रवपदार्थ पाजू नयेत. 6 महिन्यांनंतर पुढची 2 वर्ष आणि त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवून पौष्टिक आहार सुरू करावा. स्तनदा मातांनाही प्रसूतीनंतर झालेली शारीरिक झीज भरून यायला मदत होते. तसंच स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग टाईप 2 प्रकाराचा मधुमेह आणि प्रसूतीनंतरच्या नैराश्याची जोखीमही कमी होते असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही चार मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाकडून युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगा

यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाकडून युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातील तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. देशाच्या विविध भागात मौसमी पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्राची आपत्ती प्रतिसाद दलं तैनात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळून बंद पडलेली जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं असून जनजीवन प्रभावित झालं आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनानं दिला आहे. दोन्ही राज्यांमध्ये पुढचा आठवडाभर हवामान खराब राहील असं हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. राजस्थान, मध्य प्रदेश तसंच पश्चिम बंगालमध्येही पावसानं जोर धरला असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात अनेक गावात चिखल साचला आहे. अनेक घरं अजूनही पाण्याखाली आहेत तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. ओदिशामध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. 57 विकासखंडांमध्ये मिळून सुमारे 8 लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. पुढच्या 24 तासात पाऊस ओसरेल असा अंदाज आहे. केरळमध्ये 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून खराब हवामानामुळे कोची विमानतळावरची उड्डाणं इतरत्र वळवण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस होत असून नदी नाले भरून वाहत आहेत. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात दिल्ली, हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसी कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आजकल तेरे में।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर. आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला. तसंच दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीने सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाहीत असंही बिर्ला म्हणाले. यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. पेपर फुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्याने विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MSCET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी भाजपा खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदारांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एका दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत. विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. मुंबईत घाटकोपर इथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रकल्पाविषयीची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच लँड टायटलिंग कायदा लागू करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे शहर सोसायटी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असं सांगून ते म्हणाले की या कायद्यानुसार मालमत्ता धारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि त्याबरोबर सर्व तपशील उपलब्ध होईल. तसंच प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याशिवाय आधी मोजणी नंतरच नोंदणी हा नियम लागू करण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 38.96% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या बेमळा धरणाचा जलस्तर वाढल्यानं धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसंच पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बेमळा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 37 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कयाधू नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पावसामुळे कळमनुरी बोल्डा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवर असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 4 दरवाजे पूर्ण आणि 32 दरवाजे 2 मीटर उघडले असून पुढच्या काही तासात 3,75,000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस तूर सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे. प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी नाले आणि ओढ्यांपासून दूर राहावं तसंच झाडांखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. धुळे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. वणी गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलं आहे. त्यामुळे वणी अमळनेर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आवश्यक मदत दिली जाणार असून नागरिकांनी प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचं पालन करावं.

0: योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलं आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यामध्ये दहेली गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अडाण नदीवरच्या पुलावरून एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. या गाडीत 4 जण प्रवास करत होते, त्यापैकी 1 जण बचावला असून 3 जणांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातल्या 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं, तर सीमा कालीरामना हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर. आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 58 सेकंद झाले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेह, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: नमस्कार, मी रश्मी भाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं, तर एमपीएससीच्या तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी निदर्शनं केली. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला आणखी 5 वर्षांसाठी केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर झाली आहे. राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सायंकाळचे 5:03 आणि 4 सेकंद झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.
4: छायगीत के सभी श्रोताओं को जी शाम का नमस्कार. जान आती है तेरे आने से, डूबता जी है तेरे जाने से, आपके आने से एक फजा बनती है, हम सांस भी ले तो खुशबू बनती है, कोई कुछ भी कहे, आपके आने से ही सुहानी शाम बनती है.

0: दिल्ली की एक अदालत ने आज आम आदमी पार्टी के पूर्व पार्षद ताहिर हुसैन और चार अन्य को 2020 के दिल्ली दंगों के दौरान इंटेलिजेंस ब्यूरो अधिकारी अंकित शर्मा की हत्या के मामले में उम्र कैद की सजा सुनाई। अपर सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह ने दलीलें सुनने के बाद सभी पांचों आरोपियों को सजा सुनाई। ग्लासगो में राष्ट्रमंडल खेलों में आज भारतीय मुक्केबाज प्रीति पवार और अंकुश पंघाल ने फाइनल में जगह बना ली। प्रीति ने महिलाओं के 54 किलोग्राम सेमीफाइनल मैच में जाम्बिया की कैथरीन मुआपे को हराया। भारत 3 स्वर्ण, 10 रजत और 4 कांस्य पदकों के साथ पदक तालिका में 10वें स्थान पर है। उधर देविका सिहाग और उन्नति हुड्डा ने ताइपे ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के महिला सिंगल सेमीफाइनल में जगह बना ली है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कालावधी 5 वर्ष वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा। आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी। यवतमाळमध्ये तिघांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मंजुरी दिली असून यासाठी 3.15 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। याबद्दल अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की
3: पीएम किसान योजना को और आगे एक्सटेंशन दिया गया है। इस प्रोग्राम में देश के किसानों को क्रॉप साइकिल के हिसाब से बेनिफिट दिया जाता है। साल में 3 बार 2000 रुपए का इनकम सपोर्ट दिया जाता है। इसमें पिछले 5 वर्षों में क्यूमुलेटिव डिस्पर्समेंट अभी करीब करीब 3,10,000 करोड़ रुपए का बेनिफिट किसानों के पास जा चुका है।
2: या व्यतिरिक्त प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर केली असून 5,070 कोटी रुपयांच्या खर्चातून 5,000 मेगावॅट क्षमतेचे तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प ऊर्जा साठवण प्रणालीसह उभारले जाणार आहे। या योजनेसाठी अतिरिक्त जमीन संपादनाची गरज भासणार नाही आणि जलाशय, कालवे तसंच औद्योगिक तलावांचे प्रभावी वापर त्याचा होणार आहे। ही योजना पुढील 5 वर्षात राबवण्यात येणार आहे। याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळानं खेलो इंडिया योजनेचा विस्तार आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना वाढीव आर्थिक सहाय्य मंजूर केलं असून 2026-27 ते 2030-31 या कालावधीसाठी 36,441 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या निर्णयामुळे तळागाळापासून ऑलिम्पिक पदक लक्ष्य स्तरापर्यंत देशभरात आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होऊन युवा खेळाडूंना प्रगतीची संधी मिळणार आहे। राष्ट्रीय ऑफशोअर अन्वेषण योजना समुद्र मंथन याला देखील आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली असून 2030-31 पर्यंतच्या अंमलबजावणीसाठी 84,084 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत समुद्रातील नैसर्गिक संसाधनांच्या शोध आणि अन्वेषणासाठी आवश्यक सर्व टप्प्यांवर व्यापक उपाययोजना राबवण्यात येणार आहे। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर शून्य प्रहरात आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली। गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीनं सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली। यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं। दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं। महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच MHCET परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शन केली। तर झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी भाजपा खासदारांनी केली। केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं। दरम्यान पेपरफुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्यानं विचार करत असून

0: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित पेट्रोल EBP कार्यक्रमामुळे देशाच्या अन्न सुरक्षेला कोणताही धोका नसून ऊर्जा सुरक्षा बळकट करणं, कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करणं आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलंय. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी केलेले धान्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि बफर साठ्याची गरज पूर्ण केल्यानंतर उरणारा अतिरिक्त साठाच इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जातो. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता प्रदान करण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच लँड टायटलिंग कायदा लागू करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे शहर सोसायटी मंच यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरेल असं सांगून ते म्हणाले की या कायद्यानुसार मालमत्ता धारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि त्याबरोबरच सर्व तपशील उपलब्ध होईल. तसंच प्रत्येक सदनिका धारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याशिवाय आधी मोजणी नंतरच नोंदणी हा नियम लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या वतीनं 0 अपघात माझी जबाबदारी या विषयावरील राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन उद्या 1 ऑगस्ट रोजी नागपूर इथं करण्यात आलंय. या अधिवेशनाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके उपस्थित राहणार आहे. देशभरातील ड्रायव्हिंग स्कूल चालक आणि संचालक सहभागी होणार असून रस्ता सुरक्षा आणि अपघात मुक्त भारतासाठी उपाययोजनांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं उद्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी नागपुरात सकाळी 9:30 वाजता भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. ही रॅली लक्ष्मीनगर चौक येथून प्रारंभ होऊन दीक्षाभूमी चौक इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे. या रॅलीचं नेतृत्व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे करणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समतावादी, परिवर्तनवादी आणि मानवतावादी विचारांना अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या कार्याचा व्यापक जागर करण्याच्या उद्देशानं या रॅलीचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली. दरम्यान मुंबईत घाटकोपर इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील योजना बाह्य आणि अवर्गीकृत 25 रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता देत त्यांचा रस्ते विकास योजना 2021 मध्ये समावेश करण्याचा महत्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील 153.50 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण, शेतीमालाची वाहतूक आणि नागरिकांच्या प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील दहेली गावाजवळ असलेल्या कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील आईसह तिच्या 2 मुलांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहे. लोणी इथले हे कुटुंब अर्टिगा कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांचं वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेलं. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अविनाश खंडारे हे वाहून जात असताना एका झाडाच्या सहाय्यानं बचावले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बचाव पथकानं त्यांची सुटका केली. मात्र त्यांची शिक्षिका असलेली पत्नी माधवी खंडारे, मुली प्राची आणि साची या पुराच्या पाण्यात बुडाल्या. रात्रीपासून त्यांचा शोध घेतला गेला. 12 तासांच्या प्रयत्नानंतर तिघांचेही मृतदेह हाती लागले आहे. गडचिरोली

सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय. अशा परिस्थितीत लाहेरी इथले श्यामसुंदर नरोटी यांची प्रकृती विषबाधा किंवा सर्पदंशामुळे गंभीर झाली होती. अतिवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद असल्यानं जिल्ह्यात प्रशासन आणि गडचिरोली पोलिसांनी तातडीनं समन्वय साधून पवनहंस हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना केलंय आणि नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या 24 तासात विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद यवतमाळ जिल्ह्यातील नेर इथं 222.7 मिलीमीटर तर त्यापाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद इथं 203.4 मिलीमीटर, अमरावतीत नांदगाव खंडेश्वर इथं 201.8 मिलीमीटर इतकी करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा कालावधी 5 वर्ष वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी. यवतमाळमध्ये तिघांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंतर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाएगा. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी समुद्र 84,000 कोटी रुपयांच्या मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्म मृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपरफुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत गांधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत राज्यातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तरीही कंत्राटदाराने दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही घटना घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील 3 जणांचे मृतदेह

बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी असलेले कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. धुळे तालुक्यात आंबोडे इथं 2 जण पुरात वाहून गेले आहेत. मुकटी गावात लक्ष्मीनगर इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मुकटी ग्रामस्थांनी बाहेर काढलं. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दडगाव तालुक्यात चनसेली घाटात दरड कोसळली असून हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. नाशिक घाटमाथा परिसरात तसंच इगतपुरी त्र्यंबकेश्वर सुरगाणा आणि कळवण या 4 तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे भीमा आणि नीरा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून सुमारे 80,000 क्युसेक तर वीर धरणातून 33,000 जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत घाटकोपर परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. ही केवळ एक वास्तू नसून वंचित कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं स्वाभिमानाचं तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत प्रतीक ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जुलै 2029 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं त्यांनी सांगितलं. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतीवर लहूजी साळवे यांच्या स्मारकाचं सुमारे 65% काम पूर्ण झालं आहे. या स्मारकाचंही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असं जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितलं. वेळ पडली तर त्यांची भेट घेऊन समाधान करू असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रस्त्यांवर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. मुंबईतली हॉटेल्स आणि खाणावळींविरुद्ध पक्षपाती कारवाई केल्याबद्दल राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मंत्रालयातली उपाहारगृह 98% स्वच्छ असल्याचं प्रमाणपत्र विभागानं दिलं होतं. मात्र वकिलांच्या समितीच्या पाहणीत उपाहारगृह अस्वच्छ असून सांडपाण्याची व्यवस्थाही नीट नसल्याचं तसंच स्वयंपाकघरात कीटकांचा वावर आढळला होता. त्यावरून न्यायालयानं FDA पक्षपाती कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सर्व ठिकाणांवर कारवाई करताना एक समान धोरण अवलंबलं पाहिजे असं सुनावलं. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या प्रीती पवारनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन मापवेचा 5-0 असा पराभव करत भारताचं किमान रौप्य पदक निश्चित केलं. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कॉर्लेट डेलगाडो हिच्याशी होणार आहे. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी यात्रेत सहभागी झालेल्या वारकरींनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,92,00,000 रुपयाहून अधिक रकमेची देणगी अर्पण केली आहे. यात रोख देणगी, सोन्या चांदीचे दागिने, लाडू, प्रसाद विक्री, हुंडी, भक्तनिवास तसेच इतर विविध माध्यमांमधून हे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली. हवामान विभागाने धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि सातारा घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जण

0: चा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर, पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर देखील ऐकत आहात. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात ठीक 7:15 मिनिटांनी.

0: आकाशवाणी मुंबई। दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ। खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित। उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर। भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू। केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर। आणि अल्जेरियात बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदत वाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे। त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला। आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले। केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली। यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं।
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाए। एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए। जो टॉप स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम, उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में।
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी 84,000 कोटी रुपयांच्या समुद्र मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे नवनियुक्त प्रधानमंत्री अँडी बर्नहम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं। तंत्रज्ञान, नवसंशोधन, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण यासारख्या विषयांवर सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी यावेळी सहमती व्यक्त केली। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं। जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल। जन्ममृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल। या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्याने त्यातच हे विधेयक मंजूर झालं। लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे। पेपर फुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं। एमपीएससी तसंच एमएससीएटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली। झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत भाजपा खासदारांनी आंदोलन केलं। रस्त्यावर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत। ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं। सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे। सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात। ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला। एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं। स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते। त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं। तरीही कंत्राटदारानं दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही दुर्घटना झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले।
2: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी

0: अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अल्जेरियामध्ये आज झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अलकर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरियाच्या प्रशासन विभागानं दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये 40 जास्त लोकांचा बळी गेला आहे. भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या मुजाहिदीनच्या बंदुका आता पाकिस्तानवर उलटल्या असल्याचं पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या विशेष सहाय्यकांनी जाहीरपणे कबूल केलं असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. रशियन सैन्यातल्या 139 भारतीय जवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. परदेशी नोकरीचा प्रस्ताव स्वीकारताना सावधगिरी बाळगावी असा इशारा त्यांनी दिला. एजीव्ही रॅग्नर बोटीवरून बेपत्ता झालेल्या 2 भारतीय कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकार युक्रेन आणि रुमानियाच्या संपर्कात आहे असं त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1260 भारतीयांना अमेरिकेनं तडीपार केलं असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या वर्षी ही संख्या 3567 होती असं ते म्हणाले. नीलम आणि तोतापुरी जातीच्या आंब्यांची पहिली खेप हवाई मार्गे कर्नाटकहून मालदीवला रवाना झाली. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 50% अधिक रक्कम मिळेल. अपेडा मार्फत ही निर्यात करण्यात आली. जाती हिंसाचारामुळे नेपाळमधल्या 4 जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या हिंसाचारामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांनी जनतेला शांतता, संयम आणि एकता राखण्याचे आवाहन केलं आहे. गुप्त वार्ता अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना दिल्लीच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत 2020 झालेल्या दंगलीत अंकित शर्मा यांच्यावर जमावानं हल्ला केला होता आणि त्यांचा मृतदेह नंतर गटारात सापडला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी ताहिर हुसेन आम आदमी पार्टीचा नगरसेवक होता. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि अंकुश पंघालनं अंतिम फेरीत धडक मारत भारताची किमान 3 रौप्य पदकं निश्चित केली आहेत. उपांत्य फेरीत महिलांच्या 57 किलो वजनी गटात जैस्मिननं लिसोतोच्या रापलंग मसलीलावर मात केली तर 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन माप्पेचा 5-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कारलेट डेल्गाटो हिच्याशी होणार आहे. तर पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालनं कॅनडाच्या जोशुआ ओफोरीवर 5-0 असा विजय मिळवला. जुदोमध्ये भारताची 3 पदकं निश्चित झाली असून अस्मिता डे, हर्ष सिंग आणि यामिनी मौर्य अंतिम फेरीत पोहोचले आहेत. अस्मितानं स्कॉटलंडच्या समर शॉ हिला, हरसिंगने ऑस्ट्रेलियाच्या पेड्रो नेतो याला तर यामिनीनं दक्षिण आफ्रिकेच्या डोन ब्रेटनबाजला पराभूत केलं. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. तैपाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात उन्नतीनं भारताच्याच देविका सिहागचा 23-21-21-16 असा पराभव केला तर तन्वीनं थायलंडच्या सुपनिदा काटेथोंगवर 21-15-18-21-21-14 असा विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. अल्जेरिया बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44

लिखे जो खत।